0: रामकृष्ण हरी। संयम नावाच्या कटुवृक्षाची फळे नेहमी गोड असतात। संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे। जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच यशही मोठेच असते। कुणाला दुखावून मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो। धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं धन असेपर्यंत साथ देतात, पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देतात। रामकृष्ण
1: रेडिओ मन भावन 90.8 FM, always heart touching.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। शुभदिन आयोरे। आज 25 जुलै, आज आहे शनिवार। हा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात आणि वैद्यकीय विज्ञानात एक क्रांतिकारी दिवस मानला जातो। भारतीय राष्ट्रपतींचा शपथविधी दिन। भारताच्या लोकशाहीत आजच्या दिवसाला एक अतिशय अनोखा इतिहास आहे। 1977 आजच्या दिवशी नीलम संजीव रेड्डी यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती। तेव्हापासून आजपर्यंत भारताचे प्रत्येक निर्वाचित राष्ट्रपती, ज्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपल्या खानदेशच्या कन्या प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे, याच दिवशी म्हणजे 25 जुलैला आपल्या पदाची शपथ घेतात। जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म। 25 जुलै 1978 रोजी ब्रिटनमध्ये लुईस ब्राऊन या जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता। वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासातील ही एक क्रांतिकारी घटना होती, ज्याने जगभरातील लाखो अपत्यहीन पालकांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला। जागतिक बुडणे प्रतिबंध दिन। आजचा दिवस जगभरात पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो। विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात नदी, तलाव, धरणांवर पर्यटनासाठी जाताना सुरक्षा बाळगण्याचा संदेश आजचा दिवस देतो। आज जगाला निसर्गाची आणि वन्यजीवांची खरी ओळख करून देणाऱ्या एका महान निसर्गप्रेमींची जयंती आहे, जिम कॉर्बेट। जगातील प्रसिद्ध निसर्गवादी, लेखक आणि वन्यजीव रक्षक। भारताचा पहिला आणि सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान असलेल्या उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला त्याचंच नाव देण्यात आलंय। सुरुवातीला शिकारी असलेले जिम कॉर्बेट नंतर वन्यजीवांचे रक्षक बनले आणि त्यांनी कॅमेराच्या माध्यमातून जंगलाचं सुंदर जग जगासमोर आणलं। निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण तुमच्या मनाचा थकवा दूर करतो आणि तुमच्या विचारांना नवीन ऊर्जा देतो। निसर्गाची भाषा समजून घेणं म्हणजेच जीवनाचं खरं सौंदर्य अनुभवणं होय। आणि आजची बोधकथा। एक प्रसिद्ध शिकारी होता, त्याला जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करणं आणि त्यांच्या कातड्या किंवा शिंग आपल्या घरात भिंतीवर सजवणं यात खूप मोठा अभिमान वाटायचा। संपूर्ण भागात त्याचं खूप नाव होतं। एकदा तो एका नरभक्षक वाघाचा शोध घेत जंगलात खूप आत गेला। अनेक दिवस शोध घेतल्यानंतर एका संध्याकाळी त्याला तो वाघ दिसला। शिकाऱ्याने आपली बंदूक रोखली आणि अचूक निशाणा धरला। तो गोळी झाडणारच होता तितक्यात त्याची नजर वाघाच्या मागे असलेल्या एका छोट्या गुहेकडे गेली। त्या गुहेतून वाघाची 2 लहान पिल्लं बाहेर आली आणि आपल्या वडिलांना आनंदानं बिलगली। तो वाघ, जो संपूर्ण जंगलासाठी क्रूर होता, तो आपल्या पिल्लांना अत्यंत प्रेमाने चाटत होता आणि त्यांचं रक्षण करत होता। तो सुंदर आणि भावनिक देखावा पाहून त्या शिकाराच्या हातातली

दुसरा कोणी नसून जिम कॉर्बेट होते, ज्यांनीनंतर आपलं संपूर्ण आयुष्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि जंगलांचं रक्षण करण्यासाठी वाहिलं. तात्पर्य हेच, बदल हा कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. जेव्हा आपण निसर्गाकडे आणि सजीवांकडे प्रेमानं पाहू लागतो तेव्हा आपल्यातली क्रूरता संपते आणि आपण खऱ्या अर्थानं निसर्गाचे सोबती बनतो. हिंसेपेक्षा प्रेमाची आणि संरक्षणाची ताकद नेहमीच मोठी असते. आज 25 जुलैचा हा दिवस आपल्याला जिम कॉर्बेट यांच्याकडून निसर्गावर प्रेम करण्याची आणि राष्ट्रपतींच्या शपथविधी दिनातून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते तर ती आपल्या मनात असते. जर आज आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून झाडांना पाणी दिलं, पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं किंवा कुटुंबासोबत सुवर्णकाळातील जुन्या गाण्यांचा आनंद घेत निवांत क्षण जर घालवले तर यापेक्षा शुभ दिवस दुसरा कुठलाही असू शकत नाही. तेव्हा गुणगुणत रहा आणि नेहमीच ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची ही रसाळ आणि प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत।

25 जुलै श्रीराम समर्थन। भगवंताचे नाम सोडू नका। संकल्प ही फार मोठी शक्ती आहे। इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही। तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो। प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही। याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात। म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे। त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय। खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो। आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही। नामात एक विशेष आहे। विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते। म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल। साधन तेच आणि साध्यही तेच। नामच एक सत्य आहे, याकडे दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा। आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी। ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान। वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले। संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात, ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात। नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे। भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे। आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का? तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही। ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाश सोडायला पाहिजे। जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल। तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे। तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। जो जो

0: संकल्प उठेल तो रामस्मरण युक्त असला पाहिजे। जानकी जीवन स्मरण जय हे राम।
1: श्रोते हो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच। कृषी संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मिरची हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक। या पिकांवर अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। विशेषतः मिरचीमध्ये किडींचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये बड बोरर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बड बोरर आहेत, इरिटोमा स्पेसिस, सिरॅन्ट्युरा इंडी आणि गोयथेला स्पेसिस। तर हे बड बोरर आहेत, याच्याशिवाय फुलकिडे ह्या महत्त्वाच्या किडी किंवा कोळी, तर ह्या महत्त्वाच्या किडींचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल। त्याच्यामध्ये मूळकुजव्या, शेंडेमर, फळसड, चुरडा मुरडा आणि भुरी ह्या प्रमुख रोगांचा सुद्धा मिरचीवर प्रादुर्भाव होत असतो। तर या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनाकरता आवश्यकतेनुसार व्यवस्थापन योजना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं असतं। पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मिरचीच्या पीक संरक्षणाकरता एक वेळापत्रक शिफारसित केलेलं आहे। या पीक संरक्षण वेळापत्रकाच्या विषयी आपण आज जाणून घेऊया। मिरचीचं रोप तयार करताना प्रथम गादी वाफ्यावर ओळीनं बी पेरावं। दोन ओळीमध्ये चर करून त्यात 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 70 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात टाकावं। बी व कीटकनाशक मातीच्या हलक्या थरानं झाकलं पाहिजे। या पद्धतीनं तयार केलेलं रोप 6 पानं झाल्यावर त्याची शेतात रोवणी करावी। रोप वाटिकेत फोरेटचा वापर न केल्यास बियाची उगवण झाल्यावर 15 ते 30 दिवसांनी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। मिरचीचं रोप लावण्यापूर्वी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक पाण्यात मिसळणार गंधक 80% 25 ग्रॅम किंवा मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा निंबुळी अर्क 5% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% म्हणजेच 3 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतरच मिरचीच्या रोपाची आपण शेतात लागवड करायला पाहिजे। रोवणीनंतर 10 दिवसांनी वरील कीटकनाशकं आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। परत 10 दिवसांनी वरील कीटकनाशके आणि झायरम 80% 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दुसरी फवारणी करावी। अशा प्रकारे मिरचीचं पीक फुलावर येईपर्यंत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात। मिरचीला फुलं धरल्यानंतर मॅलॅथिऑन 50% 20 मिली किंवा एंडोसल्फॉन 35% 15 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम अधिक मॅनकोजिक 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची पहिली फवारणी, तर निंबुळी अर्क 5% अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 0.25% म्हणजेच 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची दुसरी फवारणी आणि एंडोसल्फॉन 35% अधिक 15 मिली अधिक मॅनकोजिक 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी याप्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी। ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। तर मिरचीचं पीक संरक्षण वेळापत्रक जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारसीत केलेलं आहे ते आवश्यकतेनुसार या पीक संरक्षण वेळापत्रकाचा जर वापर केला आणि नेमका प्रादुर्भाव कशाचा झालेला आहे, कोणता कीड, कोणती रोग याचा जर आपण अभ्यास करून वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळेल। आणि याशिवाय आपल्याला तांत्रिक मार्गदर्शनासाठी जर आवश्यकता वाटली तर पीक संरक्षणाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत, आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जीणं जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या, त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते? कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत? त्यांच्यापैकी कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानं देखील असलं काही केलेलं नाही। काय सांगायचं ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं। ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल, बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल। प्रेम आणि भावना जीवन आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत। त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोचणं शक्य नाही। वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं। आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं। आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही। वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे। आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे। जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल। मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही। मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे। हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

0: गीताई अध्याय सातवा प्रपत्ति अथवा ईश्वर शरणता किंवा ज्ञान विज्ञान योग। श्री भगवान म्हणाले, प्रीतीने आसरा माझा घेऊने योग साधित, जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित, विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझ सांगतो, जे जानुनी पुढे येथे जाणावे सेन राहते, लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी, झटणार्यांत एखादा तत्वता जाणतो मज, पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे, मन बुद्धी अहंकार अशी प्रकृती अष्टधा, ही झाली अपरा माझी दुसरी जाणती परा, जीवरूपे जिने सारे जग हे धरिले असे, ह्या दोही पासुनी भूते सगळी जाण निर्मिली, साऱ्या जगास तद्वारा मूळ मी आणि शेवट, दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे, ओविले सर्व माझ्यात जसे धाग्या मध्ये मणी, पाण्यात रस मी झालो चंद्र सूर्यी प्रकाश मी, ओम वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी, मी पुण्य गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता, प्राणी मात्रात आयुष्य तपो वृद्धात मी तप, सर्वभूतात जे बीज ते मी जान सनातन, बुद्धिमंतात मी बुद्धि तेजस्व्यात हि तेज मी, वैराग्य युक्त निष्काम बलवंतात मी बळ, राहे धरूणि धर्मासती मी भूतात वासना, माझ्यातू नितिन्ही झाले सत्वा सात्विकादिक भावते, परीत्यात न मी राहे तेची माझ्यात राहती, ह्या गुणात्मक भावांनी विश्वमोहुनी टाकिले, ज्यामुळे मी न जानू ये गुणातीत सनातन, माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा, कासेस लागले माझ्या तेची जाती तरुनिया, हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती, मायेने भ्रांत होऊनी आसुरी भाव जोडिती, भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना, ज्ञानी तसेचि जिज्ञासु हितार्थी आणि विह्वल, ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्यजो, अत्यंत गोड मी त्यास तोही गोड तसा मज, उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चिकी स्मये, जोडला स्थिर माझ्यात गती अंतिम पाहुनी, अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती, विश्व देखे वासुदेव संत तो बहुदुर्लभ, भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्य दैवते, स्वभाव वश होऊनी तो नियम पाळिती, श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे, त्यांची तीची तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये, त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरूपास पूजिती, मग मागितले भोग पावती मीची निर्मिले, अल्पबुद्धी मुळे त्यास मिळे फळ अशाश्वत, देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती, व्यक्त मी हे चिते घेती बुद्धी ही न जानुनी, अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत, वेढिलो योग मायेनि अंधार चि जगासमी, अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे, झाली जी जी ही होतील भूते आहेत आज जी, सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती, रागद्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व मोहजो, संसारी सगळी भूते त्याने मोहुनी टाकिली, ज्यांनी झिजविले पाप पुण्य कर्मे करुनिया, ते द्वंद्व मोह तोडूनी भजती मज निश्चये, झटती आश्रये माझ्या जरा मृत्यू गिळावया, ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म ही, आदिभूताधिदैवात अधियज्ञांत जे मज देखती ते प्रयाणी ही जाणावी मज सावध। अध्याय सातवा समाप्त।
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
2: रसिक हो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे। शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे। रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया। हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो, हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही। कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो। सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे। काल आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो। आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे। विचार संपतात, क्रियाही संपतात, कर्म ज्ञान भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो।

गर्दीत हरवलेला बालक आपला आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवने, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

ग्राम गीता चिंतन भाग 52। या भागात मानवी जीवनाचे 16 संस्कारातील सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा अंतिम संस्कार अर्थात अंत्यसंस्काराचे चिंतन ग्राम गीता ग्रंथ व त्यांचे साहित्यातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नावाच्या या योग पुरुषांनी केले आहे। विविध संस्कार, मृत्यू विचार व मृताबाबतचे कर्तव्य याविषयीचे विवेचन करताना ते लिहितात, विवाहादी संस्कार आवश्यक परी खर्च न व्हावा अधिक, त्यांचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा, ओटी फळे मौजी बंधन, जावडे उतरणे तीर्थी जाऊन, वास्तू बारसे वाढ दिवस जाण, अवडंबर नको तेथे, तैसेची मृत्यू संस्काराचे, स्तोम नसावे अंत्य विधीचे, जेने मृताच्या नावे सजीवांचे, दुःखी होई जीवन, मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतीसा, मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणीही, जैसी नदी सागराशी मिळे सोडूनी भेदभाव कष्ट बडे, तिचे कार्यची होते सगळे मिळण्यासाठी सागरी, वाहत राही आपुल्या रंगे, लोक शांत होती सहज संगे, तिच्या पाण्याची घेऊनी निजांगे, तृप्ती पावती जी।

0: जीवनी परी तिजसी महत्व सागराचे तैसेचे आहे मानवांचे मोह पास तुटता आसक्तीचे धाव घेई निजरूपी परी कार्याचे जी वासना राहते तीच जीवाशी साथ देते तिचेचे आविष्करण पुन्हा होते पुढच्या जन्मी शरीर मात्र नष्ट झाले परी संस्कार वासने अंगी भरले पुन्हा जन्म घेता प्रगटले ऐसे होते ज्याने याच जन्मी मोह मिटविले उत्तम संस्कार प्राप्त केले त्याचे पारणेची फिटले जन्म मरणाचे परी ऐसे क्वचितची होती अढळ परम धाम पावती एरते प्राणी येती जाती आसक्ती योगे सूतकादी विषयाचे चिंतन करताना ग्राम गीता ग्रंथात ते लिहितात मृत्यू झाला एकाची या घरी खावयास नाही एक दिवस ज्वारी सुतक धरुनी कैशिया परी बसावे तेने एक दिवस खाली गेला तरी उपास पडती गरीबाला त्याने 10 दिवस उपास भला कैसा करावा सांगा तुम्ही म्हणून प्रेत नेऊनी कार्य उरकले घरी येऊनी स्नान केले मृत्यू स्थळ पवित्र करूनी ठेविले आटोपले मृत्यू संस्कार मग त्याने खुशाल कामाशी जावे मोलमजुरी करीत राहावे उत्तम विचारांचे करावे मनन ध्यान एकांती सुतक धरण्याची प्रथा लाविली ही तर शोक वृत्तीच दाविली आड येतील ती काढूनी टाकिली पाहिजेत ऐशी बंधने याचा मूळ उद्देश ऐसा होता मृत देहाचा संसर्ग घडता रोग जंतू चढती शुश्रूषा करिता म्हणून दूर राहावे परी बाप 100 कोसावरी मेला मुलगा सुतक पाडी मुंबईला हा विपर्यास पाहिजे दूर केला मूड चित्ती धरूनी गोमूत्र शिंपणे निंब खाणे प्रेताचे अग्निसंस्कार देणे सुतक अस्पर्शता पाळणे आरोग्यासाठी सर्व हे म्हणून शुद्ध जलाने स्नान करावे शुद्ध कपडे परिधान करावे असेल ते वस्त्र पात्र धुवावे रोगीयाचे हे करणे आवश्यक याचीच बोलती सुतक परी 10 दिवस करावा शोक हे तो मना पट विवेके सावरुणी भावना करावी 13व्या दिवशी प्रार्थना सर्व लोकांसह जाणा भजनानंद चाखावा गावाशी स्मृती म्हणून सांगावी स्मृती म्हणून कहाणी असेल तरी दान देवूनी सेवा करावी त्या निमित्तानी नसल्यास मणी खेद नको मोकळेपणी नमन करावे मी उत्तम वागेन संकल्पावे सेवेचे कार्य चालवावे गतात्म्याचिया प्रित्यर्थ स्वर्ग किंवा नरक त्या जीवाचे कर्मावर अवलंबून आहे मनाच्या विचाराची उंच अवस्था तो स्वर्ग मध्यम अवस्था ते पाताळ नीच आणि खालच्या दर्जाची विचाराची अवस्था तो नरक उदाहरणार्थ एका घरी साधू आला आई आपल्या मुलीला म्हणते बेटा आपल्या गावचे अमुक सद्रस्त मृत्यू पावले आहेत ते स्वर्गात गेले की नरकात जाऊन पाहू नये तेव्हा तो साधू आश्चर्यचकित झाला की ही 6 वर्षाची मुलगी नरकान स्वर्ग तिला कसा काय करणार तेव्हा ती मुलगी धावतच गेली आणि 15 मिनिटात परत आली आईला ते म्हणते आई आई आपल्या गावाचे ते बाबाजी स्वर्गात गेलेत तेव्हा त्या साधूनी विचारलं की बाई 6 वर्षाची मुलगी हिला स्वर्ग नरकही कसं काय कळते कसं काय इतकं एवढं अचूकीनं सांगितलं मला थोडं समजावून द्याल तेव्हा ती त्या मुलीची आई म्हणते की बाबाजी त्या मुलीलाच विचारा त्यांनी विचारलं की बेटा तुझं नाव काय म्हणे गंगा म्हणे ताई ते सद्ग्रस्त स्वर्गात गेले की नरकात कशावरून तुला हे कळलं तेव्हा ती म्हणाली की आमच्या गावातली एकही चूल आज पेटलेली नाही आणि ते बाबाजी गेल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू वाहतात याचाच अर्थ आहे की ते स्वर्गाला गेलेत म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात लिहितात विधाता मृत्यू होयसी 1000 लोग रोते हो म्हणून त्या ग्रंथामध्ये त्याचा निर्वाळा वंदनीय महाराजांनी अशा पद्धतीने दिलाय कीर्ती तोची स्वर्ग खरा अपकीर्ती नरकाचा पसारा याच जगी व्यापसारा पाहती प्राणी एरवी स्वर्गस्थळीही गेला तरी कुकर्मे दुःखची देवेंद्राला नयानव यज्ञ करुणी झाला सर्प नहुष अहंकारे म्हणून कार्यातची स्वर्ग नरक सकाम ग्रंथाचे फोल कौतुक मिथ्या कल्पनात भुललेले लोक स्वार्थी यांच्या म्हणती कावड्याने पिंड नेला तो स्वर्गाला गेला नाहीतरी आत्मा अटकला त्याचा कोठे तेव्हा प्रभू रामचंद्रांनी दशरथाच्या मृत्यू प्रित्यर्थ पिंडदान केलाय आणि पिंडदान करताना प्रभू रामचंद्राचा असा खुलासा रामायणामध्ये मिळतो की त्यांनी हा 3.5 हाताचा पिंड समाजाच्या सेवेमध्ये दान केला याला साधू संतांनी पिंडदान असं नाव आणि दिलेलं आहे या अर्थानेच पिंडदान करतात आणि ते सिद्धांत ग्रामगीता ग्रंथात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात हे म्हणणे कसेचेची वाटते पिंडाचे नाही महत्व येथे महत्वाचे असे काय केले ते जन्मा येऊनी मानवाच्या मेल्यावरी 10 दिवस भ्रमतो जीव पिंड देता स्वर्गी जातो नाही तरी तो नरकी पडतो हे म्हणणे व्यर्थ असे त्याने केले असेल उत्तम कर्म तरीच पावेल उत्तम धाम नाही तरी पुन्हा अधम योनीत जाणे स्वाभाविक. प्राणी आपुल्याच कर्म स्वभावे भोगी उत्तम अधम फळ भरवे, हे पिंड दानाने बदलोनी जावे असे नाही. ज्याने सुकृतची नाही केले त्याचे कितीही पिंड उचलले म्हणून काय उन्नत झाले जीवन त्याचे. भिक्षुका घरी दिली गाय, तिचे शेपूट धरोनी काय, वैतरणी नदी तरुणी जाय गेलेला जीव. हा तो आहे कर्मठ सोहळा, सगळ्या सोयऱ्यांचा विरंगुळा, पुत्र पौत्रांचा पुरवाया लढा, दिला निर्वाळा समाधाना. वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा विदर्भाचं ते भूषण होते आणि पिंडदानाच्या दृष्टीने त्यांच्या जीवनातले प्रसंग अतिशय महत्वाचा वाट. ज्या नदीमध्ये पिंडदान चाललेलं होतं तिथूनच गाडगे बाबांच्या जाण्याचा रस्ता होता आणि ती सगळी मंडळी त्यांनी पाहिली आणि जवळ जाऊन विचारलं की बाबा तुम्ही काय करता. तेव्हा त्या मंडळीने सांगितलं की यांचे वडील स्वर्गात गेले आहेत म्हणून आम्ही ते मधात अडून आहेत, पूर्ण अजून स्वर्गात पोहोचले नाही, ते स्वर्गात पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या नावाने पिंडदान करतो आहे. गाडगे बाबा विचारतात की मंडळी स्वर्ग किती किलोमीटर आहे, किती मैल आहे. तेव्हा ते म्हणतात ते तर आम्हालाही माहीत नाही. एवढं बोलून गाडगे बाबा चूप झाले, पण त्यांच्यापासून काही अंतरावर एक पाण्याचं लहानसं त्यांना डबकं दिसलं. तिथून रेतीतून दांड काढत होते आणि पाणी त्या दांडाने कसं जाईल हे सगळं पिंडदानाचं काम उरकलं आणि ती मंडळी त्याच मार्गाने तिथूनच चालले. तेव्हा त्यांनी देखील विचारलं गाडगे बाबा आपण काय करता. त्यांनी सांगितलं की माझ्या मित्राचा एक बगीचा आहे केळीचा, विहिरीचं पाणी आटलं, त्या बगीचाला हे पाणी इथून मी नेतो. तेव्हा त्यांनी विचारलं की गाडगे बाबा किती अंतर आहे बगीचा. सांगितलं की 6 कोस आहे. तेव्हा ती मंडळी म्हणतात की 6 कोसावर एक लहानसं पाण्याचं डबकन रेतीतून दांड काढून राहिले, तुम्ही मरान तरी पाणी तिथपर्यंत पोहोचणार नाही. अतिशय स्मित हास्य करून शांत वृत्तीने गाडगे बाबांनी विचारलं की बाबा तुम्हीच कबूल केल्याप्रमाणे स्वर्ग किती कोस अंतर आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकले नाही, मलाही माहीत नाही. कमीत कमी 1,00,000 कोस अंतरावर असणाऱ्या स्वर्गात इथं पिंडदान करून जर याचे वडील तुम्ही स्वर्गाला पाठवू शकता तर माझ्या 6 कोसावर हे पाणीच जाणार नाही. जर माझ्या 6 कोस असलेल्या याच्यावर पाणी जाणार नाही तर कशावरून इथं हे सगळं केल्यानंतर याचे वडील स्वर्गात जातील असं काही प्रमाण. तेव्हा ती मंडळी आणि अगदी उत्तर देऊ शकले नाही आणि आपल्या मार्गाने ते निघून गेलेत. हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करूया.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे आषाढी एकादशी. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि कानावर पडणारा ज्ञानबा तुकारामचा गजर. खरंच आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय. डोळे मिटले ना की डोळ्यांसमोर उभी राहते ती पंढरीची वारी, चंद्रभागेचा तीर आणि विटेवर उभी असलेली ती सावळी सुंदर मूर्ती. विठ्ठल म्हणजे फक्त देव नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या मनाचा कोपरा आहे. आजच्या दिवशी आपण सर्वांना, सर्व भक्तांना रेडिओ मनभावनकडनं आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा. विठ्ठलाचं नाव घेतलं ना की मनाला एक वेगळीच शांतता मिळते, नाही का? मित्रांनो, आज आषाढी एकादशी, पण तुम्हाला माहिती आहे का या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? पौराणिक कथेनुसार आजच्या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात पुढील 4 महिन्यांसाठी निद्रेत जातात. म्हणजेच आजपासून चातुर्मास सुरू होतो. या 4 महिन्यात लोक व्रतवैकल्य करतात, सात्विक जीवन जगतात आणि आपल्या महाराष्ट्रात या दिवसाचं महत्त्व तर वेगळंच आहे. गेले 15-20 दिवस लाखो वारकरी ऊन पावसाची पर्वा न करता, पायात चप्पल न घालता, फक्त मुखात विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरकडे चालत असतात. जात पात गरीब श्रीमंत हा सगळा भेद विसरून जेव्हा लाखो लोक एकत्र येतात त्याला वारी म्हणतात. वारी म्हणजे केवळ पायी चालणं नाही तर तो आनंदाचा, शिस्तीचा आणि समतेचा महासागर आहे. श्रोते हो, कधी विचार केलाय का, जगातले सगळे देव हातामध्ये शस्त्र घेऊन उभे असतात पण आपला विठ्ठल तो दोन्ही हात कमरेवर ठेवून अगदी शांत एका विटेवर उभा आहे. का बरं? याच्यामागे कथा आहे भक्त पुंडलिकाची.
3: पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. स्वतः भगवान विष्णू त्याला भेटायला पंढरपुरात आले. पण पुंडलिकाने आपल्या आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून देवाकडे न बघता फक्त एक वीट मागे सरकवली आणि सांगितलं, देवा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत या विटेवर उभा राहा. देवाला सुद्धा भक्ताच्या प्रेमापोटी त्या विटेवर उभं राहावं लागलं आणि तो आजता गायत तिथेच उभा आहे. हा विठ्ठल इतका भोळा आहे की त्याला कुठल्याही मोठ्या पूजेची दागिन्यांची गरजच नाही. त्याला फक्त एका तुळशीच्या पानाची आणि खऱ्या प्रेमाची भूक आहे. म्हणूनच संत चोखामेळा असो, संत कबीर असो वा संत तुकाराम, या सगळ्यांनी विठ्ठलाला आपला मित्र, आपली माऊलीच मानलं. श्रोते हो, आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मला तुम्हाला एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आज आपण सोशल मीडियाच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात जगत आहोत. आपल्याकडे सगळं काही आहे पण मनाची शांतता कुठेतरी हरवली आहे, हो ना? आपण एकमेकांवर रागवतो, द्वेष करतो, इगो धरून बसतो. आजच्या या आधुनिक जगात खरा विठ्ठल कुठे आहे हो? तो फक्त पंढरपूरच्या मंदिरात नाही आहे. विठ्ठल विटेवर का उभा राहिला? कारण पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. म्हणजेच आजच्या काळात जर तुम्ही तुमच्या वृद्ध आईवडिलांची प्रेमाने सेवा करत असाल तर तुमच्या घरातच विठ्ठल आहे. वारीमध्ये लाखो वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. ते का बरं? कारण प्रत्येक माणसामध्ये देव आहे हा भाव असतो. आजच्या समाजात जर आपण जातीभेद धर्मभेद विसरून एकमेकांना मदत केली, एखाद्या गरजूला अन्न दिलं, तर तोच खरा विठ्ठल ठरेल. आज आपल्या पर्यावरणाची जी अवस्था आहे ती पाहता वारीत जशी स्वच्छता राखली जाते तशीच स्वच्छता आपण आपल्या अवतीभोवती ठेवली तर तीच खरी विठ्ठलाची पूजा असेल. पंढरपूरला जाता आलं नाही तरी चालेल, पण आपल्या मनातला अहंकार सोडून समोरच्या व्यक्तीला माणसासारखं जगू देणं आणि माणसाशी माणसासारखं वागणं हाच आजच्या काळातला सर्वात मोठा विठ्ठल विचार आहे. काय पटतंय ना? श्रोते हो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी सुद्धा म्हणतात, या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. हा केवळ एक धार्मिक सण नसून गेली 800 अधिक वर्षे अविरत चालत आलेला एक अभूतपूर्व सामाजिक उत्सव आहे. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 24 एकादशी येतात, मात्र आषाढ महिन्यातली शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही महा एकादशी मानली जाते. आणि केवळ धार्मिक श्रद्धा म्हणून नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आषाढी एकादशीच्या उपवासाला खूप मोठं महत्त्व आहे. ऋतुबदल. आषाढ महिन्यात पावसाळा पूर्णपणे सक्रिय झालेला असतो. या काळात हवेतली आर्द्रता वाढते आणि मानवाची पचनशक्ती मंदावते. डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी महिनाभरापासून किंवा पंधरवड्यातून एकदा हल्का आहार आणि किंवा उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि शरीरातल्या विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. उपवासाच्या दिवशी सात्विक अन्न खाल्ल्याने आणि नामस्मरण केल्याने मानसिक चंचलता कमी होते आणि मनाला स्थिरता लाभते. आजच्या धावपळीच्या, तणावाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात विठ्ठल भक्तीचा आणि वारीचा विचार आपल्याला जीवन जगण्याची नवी दिशा देतो. आज समाजात वाढणारा द्वेष आणि स्पर्धा बघता वारीतला समतेचा विचार महत्त्वाचा आहे. मंदिरात जाऊन विठ्ठलाला पेढे चढवण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं, ही माणसाशी माणसासारखं वागणं हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आजच्या काळात जशी प्लास्टिक मुक्त वारी आणि झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम वारकरी राबवत आहेत, तोच विचार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात आणता आला पाहिजे. निसर्गाची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा होय. वारीमध्ये वारकरी कितीही थकले तरी ज्ञानबा तुकाराम म्हणत आनंदाने नाचत असतात. हाच आनंद आपल्याला कठीण प्रसंगात सकारात्मक राहण्याची ताकद देतो. आपल्या वाटेला आलेल्या कर्तव्याची वीट न डगमगता पेलणे हाच आजचा विठ्ठल संदेश असू शकतो, हो ना? श्रोते हो, आषाढी एकादशी हा केवळ कॅलेंडरमधला एक दिवस नाही आहे तर तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे. तो आपल्याला कृतज्ञता, सेवा, प्रेम आणि समता शिकवतो. म्हणूनच या आषाढीला आपल्या मनातल्या अहंकाराची वीट बाजूला सारूया आणि प्रत्येकामध्ये विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न करूया. जय हरी विठ्ठल. श्रोते हो, या विठ्ठलाशी आपल्याला संवाद साधता आला किंवा त्याला काही सांगता आलं तर किती छान होईल ना. तर असंच एक पत्र विठ्ठलासाठी. लाडक्या विठूमाऊलीला तुझ्याच एका लेकराचा सप्रेम साष्टांग नमस्कार. विठ्ठला, आज आषाढी एकादशी. दरवर्षी या दिवशी पंढरपूर गजबजलेलं असतं, चंद्रभागा दुमदुमलेली असते. मी आज मंदिरात येऊ शकले नाही रे, पण संतांनी सांगितलंय ना, जळो थोर पण विठ्ठलची शरण, म्हणून आज हे पत्र लिहायला घेतलंय. विटेवर उभा राहून दोन्ही हात कमरेवर ठेवून तू युगायुगांपासून आमची सुखदुःख पाहत आलायस. आज गर्दीतून नाही तर माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून तुझ्याशी थेट बोलायचंय. प्रिय विठ्ठला, काय रे, कसा आहेस? विटेवर उभा राहून पाय वगैरे दुखत नाही येत ना रे तुझे? आम्ही माणसं जेव्हा खूप थकतो तेव्हा देवाचा धावा करतो, पण तू तू तर आम्हा सगळ्यांचा भार वाहून वर्षानुवर्ष तिथेच उभा आहेस. आज विचार केला, तुला नेहमी मागण्या मागण्यापेक्षा तुझीच विचारपूस करावी. आम्ही आमच्या रोजच्या धावपळीत, इगोमध्ये आणि सोशल मीडियाच्या जगात खूप हरवून गेलोय रे. आज एका मित्रासारखं तुझ्याशी मन मोकळं करायचं आहे, ऐकशील ना विठ्ठला? तर श्रोते हो, ऐकूया विटेवरच्या सावळ्या विठ्ठलाला आजच्या युगातल्या एका माणसाचं पत्र. देवा, आज पंढरपुरात तुझी पूजा अर्चा होईल, लाखो लोक तुला डोळे भरून पाहतील, पण आज हे पत्र लिहिण्याचं कारण एकच, तुझा तो पुंडलिकाचा काळ वेगळा होता रे, जिथे आई वडिलांच्या सेवेसाठी तू विटेवर उभा राहिलास. आज तुझा हा भक्तांचा समाज खूप बदललाय. घराघरात विठ्ठल रूपी वृद्ध आई वडील एकाकी पडलेत आणि माणसं तुला मंदिरात शोधताय. आज या पत्राच्या माध्यमातून तुला एकच सांगायचंय, तर तुझ्यासारखा शांत आणि प्रेमळ विचार आमच्या मनात रुजवायचा आहे. विठ्ठला, आज आषाढी एकादशी. आज अख्खा महाराष्ट्र पंढरपुरात गोळा झालेला असेल. चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांच्या माऊली गजराने दुमदुमून गेला असेल. टाळ मृदुंगाच्या आवाजात पंढरीची मातीही नाचत असेल. पण देवा, माझ्यासारखे कित्येक जण आहेत रे, जे आज पंढरीत येऊ शकले नाहीत. आज आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांच्या नोकरीधंद्याच्या कोंदणात अडकलोय, पण पंढरपूरला नाही आलो, म्हणून काय झालं? डोळे मिटले की फक्त तुझी ती सावळी सुंदर मूर्ती आणि विटेवर ठेवलेली तुझी कोमल पावलं डोळ्यांसमोर येतात. म्हणून म्हटलं, आज थेट मनाची तार तुझ्याशी जोडावी आणि हे पत्र लिहावं. देवा, तू तर अंतर्यामी आहेस, तुला काय सांगणार आणि काय लपवणार? पण कधी कधी ना हा संसाराचा, रोजच्या धावपळीचा आणि जगाशी लढण्याचा थकवा खूप जास्त वाटतो रे. जगासमोर हसताना आणि मी खंबीर आहे असं दाखवताना जेव्हा आतून दमून जातो ना, तेव्हा तुझी खूप आठवण येते. विठ्ठला, तू कसा रे युगायुगांपासून आम्हा करोडो माणसांची सुखदुःख ऐकत दोन्ही हात कमरेवर ठेवून तिथे अगदी शांत उभा आहेस? आमचा राग, आमचा लोभ, आमची हट्टी गाराणी तू एका खऱ्या आईसारखा पोटात घेतोस. आम्ही तुला विसरतो रे, पण तू मात्र विटेवरून एका क्षणासाठी सुद्धा बाजूला होत नाहीस. आज या एकादशीच्या दिवशी तुला काही मागायचं नाही आहे देवा, खूप काही दिलंयस तू. फक्त एकच हट्ट आहे, जेव्हा जेव्हा या आयुष्याच्या वाटेवर आमचा पाय घसरेल, जेव्हा जेव्हा मन हताश होईल, तेव्हा पाठीवर तुझा तो मायेचा अभय देणारा हात असू दे. आजच्या या स्वार्थी जगात माणसांमधील प्रेम आणि जिव्हाळा कधी कमी होऊ देऊ नकोस. प्रत्येकाला आपल्या घरातल्या वृद्ध आईवडिलांच्या रूपात तुझा चेहरा दिसू दे, एवढीच बुद्धी सगळ्या लेकरांना दे तुझ्या. तुझीच आस लागलेली तुझ्या चरणांची एक धूळ. श्रोते हो, पत्राच्या या भावुक शब्दांनी आणि विठ्ठलमय सुरांनी आज नक्कीच आपल्या मनाचा कुठला तरी कोपरा ओलावला असेलच, डोळे नकळत पाणावले असतीलच. असं म्हणतात की पंढरपूरची वारी ही पायाने नाही तर मनाने करायची असते. आज आपण जरी आपल्या घरात, कार्यालयात किंवा कामात व्यस्त असलो तरी आपला अंतर्नाद त्या विटेवरच्या माऊलीपर्यंत नक्कीच पोहोचलाय. विठ्ठल कुठेच लांब नाही आहे, तो आपल्या विश्वासात आहे, आपल्या प्रेमात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माणुसकीत आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या रायाच्या चरणी एकच प्रार्थना करूया. तुझे नाव ओठात राहो सदा, तुझे रूप डोळ्यात राहो सदा, तुझे नाव ओठात राहो सदा, तुझे रूप डोळ्यात राहो सदा, सुखात वा दुःखात या जीवनाच्या तुझा हात पाठीवर राहो सदा। आजचा हा दिवस फक्त अन्नाचा त्याग करून उपवास करण्याचा नाही, तर मनातली कटुता, अहंकार आणि द्वेष सोडून माणुसकीचा उपवास करण्याचा दिवस आहे। जेव्हा आपण आपल्या घरातल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू आणू शकू, तेव्हा समजायचं की पंढरीचा विठ्ठल आपल्यावर प्रसन्न झाला। चला श्रोते हो, आता वेळ झाली आहे आजच्या विशेष भागाचा निरोप घेण्याची। पण विठू माऊलीचा हा विचार आणि ही शांतता मनात अशीच जिवंत राहू दे। मी तुमची आर्ज शुभांगी रेडिओ मन भवन 90.8 FM वरून तुमचा निरोप घेतेय। तुम्ही काळजी घ्या एकमेकांना।
4: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मन भवन 90.8 FM अलवेज हर्ट।
5: पंढरपूरच्या काळ्या दगडात प्राण असलेला माझा विठुराया। विठुराया, आजकाल ना सगळं ऑनलाईन आहे, पण मनातलं काहीच डाउनलोड होत नाहीये रे। इमोशन्सना बफरिंग मध्येच अडकलेत। नाती ऑफलाईन, मन सायलेंट मोडवर, स्वप्न एअरप्लेन मोडवर, आणि मी एकदम लो बॅटरी। असं का होतंय? कधी वाटतं सगळ्याच गोष्टींची स्पर्धा लागली आहे। कोणी जास्त स्टोरीज टाकतं, कोणी आयुष्य परफेक्ट करतं, आणि खरं आयुष्य कुठेतरी फिल्टर्समध्येच हरवत चाललंय। पण विठ्ठला, तू मात्र आजही तसाच उभा आहेस। हात कमरेवर, चेहऱ्यावर शांती आणि डोळ्यात प्रेमाचा इंस्टाग्राम। विठ्ठला, आयुष्यात डायरेक्शन हरवली ना की गुगल मॅप्स नाहीत, तुझं दर्शन व्हायला हवं फक्त। कधी वाटतं तुझ्या दारात आल्यावर वाईट आठवणींचा लॉगआउट होतो आणि मन नव्यानं लॉग इन करतं विथ बेटर सोल कनेक्शन्स। तू आहेस ना म्हणून आजही जगताना हुरूप आहे, नाहीतर सगळंच इन्फ्लुएन्स करतं आणि इनर पीस मात्र हरवत चाललंय। विठ्ठला, तुला एकच मागणं बघ, या धावपळीत माझं भलं वागणं जप। जगाच्या हिशोबात मी कमी पडली तरी चालेल, पण तुझ्या डोळ्यात सीन व्हावं एवढं पुरेसं आहे ना रे। आजही पंढरपूरला कोणी चालत येतं, कोणी मनानं, पण आम्ही येतो रे विठोबा, कधी चप्पल घालून, कधी डोळे भरून, कधी स्वतःसाठी, तर कधी पूर्णपणे हरवून। तुकारामासारखं म्हणावंसं वाटतं, देवा तुझं नाव घेऊनच आयुष्याची विटाळलेली रुटीन सुधरते। सदिच्छा, श्रद्धा आणि थोडीशी आशा, हीच आमची मागणी। विठोबा, तू अजूनही नेटवर्कमध्ये आहेस ना? तुझ्या गाभाऱ्यात इंटरनेट नाही, पण तरीसुद्धा तुझ्याशी चॅट केलं ना की सगळं नेटवर्क एकदम स्ट्रॉंग होतं बघ। मनाचा नेटवर्क बार फुल होतो। विठोबा, तू डोळ्यांसमोर येतोस, नाहीतर रील्स, मेल्स, डील्स आणि फील्स याच्या मागे सगळे हरून गेलेले असतात बघ। तू आहेस म्हणून होप्स आहेत आणि अजूनही प्लेलिस्टवर टॉपला आहेस।
6: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
5: बोला पुंड।

0: हाजिरी सणांची परंपरा आणि त्या परंपरेतला एक अनमोल दिवस आपल्या लाडक्या विठोबाची एकादशी. हो, आषाढी एकादशी. आजचा दिवस म्हणजे भक्तीचा उत्सव, भावनेचा महापूर आणि नाथांची पंढरपूर वारी. आज आपण एकत्र आलेलो आहोत, आपण म्हणजे आम्ही सगळेच जण एकत्र आलेलो आहोत तुमच्यासाठी. आणि तुम्ही आम्हाला ऐकताय रेडिओ मनभवन 90.8 FM वर. आम्हा सगळ्यांसोबत तुमच्यासोबत आहेत मी आरजे शुभांगी,
1: मी आरजे ग्रीष्मा,
2: मी आरजे दिव्या,
3: मी आरजे मानसी,
4: मी आरजे नेहा,
5: मी आरजे स्नेहल.
0: तर आज आपण या खास कार्यक्रमात आलो आहोत, सगळेजण जमले आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी, विठ्ठलामध्ये रंगून जायला, वारीचा आनंद अनुभवायला आणि त्या माऊलीच्या चरणी आपलं हृदय अर्पण करायला. आजच्या या खास कार्यक्रमात वारकऱ्यांच्या उभ्या आडव्या रांगा, टाळ मृदुंगांचा गजर, नामस्मरणाचा जयघोष आणि भक्तांच्या स्वरांनी न्हालेलं वातावरण हे सगळं आपण आज अनुभवणार आहोत या खास कार्यक्रमात. विठू माऊली तू माऊली जगाची. चला तर मग सुरू करूया आजचा आषाढी स्पेशल कार्यक्रम. आम्हा सगळ्यांसोबत तुम्ही सुद्धा जॉईन व्हा आणि ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: नमस्कार श्रोते हो, मी आरजे नेहा. जिथे विठोबाचं नामस्मरण तिथे आमची हजेरी लागलीच पाहिजे. आज आपण बोलणार आहोत त्या पंढरपूरच्या वारीविषयी, जी केवळ यात्रा नाही तर एका भक्तीचा महोत्सव आहे.
7: होय, ही यात्रा आहे मनाला स्पर्श करणारी. चालत चालत, नाचत गात, एक विश्वास घेऊन प्रत्येक वारकरी विठोबाला भेटायला निघतो, अगदी आपल्या लेकरासारखा.
6: हो ना, आषाढी एकादशी ही म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचा भेटीचा दिवस. तिथे हजारो लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चालत येतात ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या पालख्या घेऊन.
2: इतिहास या यात्रेचं सध्या आपल्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहेत काही खास गोष्टी. आषाढ वारीचा इतिहास या यात्रेचं सामाजिक, आध्यात्मिक आणि भावनिक महत्व. आणि हो, खास वारकरी बांधवांचा भावनाही.
8: नेहा, तू कधी वारी केली आहे?
6: हो ग मानसी, कॉलेजच्या दिवसात एकदा आळंदीहून सोलापूर पर्यंत वारी केली होती. आहा हा, तो अनुभव शब्दात सांगताच येणार नाही. शरीर थकलं होतं पण मन मात्र न्यालं होतं.
7: वारी म्हणजे केवळ चालणं नाही, ती चालणारी भक्ती आहे. प्रत्येक टाळाच्या आवाजात अभंगाच्या ओळीत विठोबा असतो.
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: अगदी खरं, इतिहास सांगतो की परंपरा 800 वर्षाहून अधिक जुनी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यामुळे या वारीला एक समाज प्रबोधनाचे रूप मिळालं आहे, नाही का?
2: सध्या माझ्या लाडक्या संतांचा उल्लेख आला की मी भावुक होते.
6: हो, अगदी खरं. पंढरीनाथा रुक्माईच्या ठाई, माझे मस्तक ठेवू दे पाई.
7: क्या बाते वा ग्रीष्मा.
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: वारी ही फक्त धार्मिक घटना नाही, ती सामाजिक समरसतेचं प्रतीक आहे. कुठलाही भेद नाही, जात नाही, वय नाही, सगळे फक्त एकच म्हणतात, माऊली माऊली.
7: यात स्त्रियाही संख्येने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. अगदी पालख्या वाहणाऱ्या महिला, कीर्तन करणाऱ्या सख्या, किती सुंदर दृश्य असतं ते.
6: अगदी बरोबर स्नेहल. आजच्या या डिजिटल युगातही वारीचं महत्व तसुभरही कमी झालेलं नाहीये. व्हिडिओ कॉल्स, लाईव्ह दर्शन, पण भक्ती तीच, नाही का?
7: हो अगदीच.
2: इथे असतं फक्त ओझ उतरण्याचं ठिकाण. हृदयात साठवलेलं दुःख, मनातलं दडपण, डोळ्यातले अश्रू आणि ओठांवरचं हरिओम.
8: आजही पंढरपूरच्या रस्त्यावर लाखो पावलं चालत आहेत.
6: हो ना, काहींच्या पायात चप्पल देखील नाही, पण डोक्यावर भारी विश्वास आहे की माझा विठ्ठल तिथं उभा आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवून माझी वाट पाहतोय.
7: श्रोते हो, इथे शाळा भरलीये विठोबाच्या प्रेमाची. इथे उपस्थितीला मार्क नाहीत, पण जो जास्त नामस्मरण करतो तोच बेस्ट स्टुडंट, हो ना?
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: अगदी खरं, अगदी खरं. चल रे विठ्ठला, आज एकदा तरी शाळेत ये. माझ्या मनातल्या फळ्यावर लिही सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, हरि ओम विठ्ठल.
2: श्रोते हो, जरा डोळे मिटा.
8: विठोबाचा काळा सावळा चेहरा डोळ्यासमोर आणा
6: आणि मनात म्हणत राहा,
1: विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
6: पंढरपूरची शाळा रोज उघडी असते, फक्त शिष्य मनाने तयार हवा. विठोबाला भेटण्यासाठी क्लास लागत नाही,
7: फक्त नावातच पास होतो आपण. जय जय राम कृष्ण हरी. तुझं नाव घेताना ओठ थरथरतात, पण मन गायला लागतं.
6: विठू माऊली तू माऊली जगाची. कधी वाटत हे जग चाललंय तरी कस? दुःख संकट पाप मोह आणि तरी सुद्धा लोक चालतायत, कारण कुठेतरी माऊली आहे. तू आहेस, विठोबा आहे.
8: तू फक्त देव नाहीस, तू कारुण्याचं झाड आहेस, तू आशेचा उजेड आहेस. तू भक्तांसाठी फक्त पांडुरंग नाहीस, तू त्यांचा बाबा आहेस, आई आहेस, माऊली आहेस.
6: वारी आणि माऊली वारकरी चालतोय, पाय सुन्न झालेत, तोंडावर घाम, डोळ्यात ओलं, पण ओठांवर एकच शब्द, माऊली माऊली माऊली.
7: वाटेत दगड आहे, चिखल आहे, पण मनात विठोबाचा हात आहे.
6: विठोबा, या जगात जेव्हा भेदभाव होतो, जात धर्म पैसा, तेव्हा तुझ्या दरबारी सगळे समान होतात. तुझ्याकडे ना VIP आहे, ना 9 jump, तुझ्या दरबारी फक्त एकच ओळ, माऊली माझा ऐका ना.
8: विठोबा रे, तेच हात कमरेवर, तेच हास्य, तीच मुखमाया.
6: पण मात्र आम्ही बदलतो, आमचं जगणं बदलतं, आमच्या समस्या बदलतात, पण तुझं प्रेम नाही बदलत रे. म्हणूनच मनावं असं वाटतं, विठू माऊली तू
1: माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची.
6: श्रोते हो, वारीचा एक विशेष सोहळा म्हणजे रिंगण. रिंगण म्हणजे घोड्यांची शर्यत, पण ती केवळ खेळ नाही, ती एक परंपरा आहे, संतांची स्मृती आहे. या घोड्यावर बसलेल्या पालखी सेवकांचा उत्साह आणि त्याभोवती वर्तुळात उभे असलेले लाखो वारकरी, हे दृश्य मन भरवून टाकणारं असतं.
7: हो, ते तर बरोबरच आहे. पंढरपूर म्हणजे भक्तांचं वैकुंठ. त्या विठोबाच्या भेटीसाठी लाखो लोक वाट पाहत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबाच्या मंदिरात हजारो वारकरी रात्रभर जागरण करतात. पहाटे 4 वाजता काकड आरती होते, देवाला झोपेतून उठवलं जातं आणि भक्तांच्या दर्शनासाठी सजवलं जातं.
6: पण तुला माहितीये का स्नेहल, या दिवशी एक विशेष गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे भक्ती आणि आनंदाचा संगम. पावसाळा असतो, रस्ते चिखलाने भरलेले असतात, पण त्या चिखलातही नाचणारे, विठोबाच्या नावाने गाणारे, टाळ वाजवत चालणारे वारकरी, हे खरोखरच अद्वितीय आहे, नाही का?
7: हो, अगदीच.
2: श्रोते हो, आपण घरी असलो तरी मनाने आपण या वारीत सहभागी होऊ शकतो. आपल्या मनात प्रेम भक्ती सहकार्य आणि शांतता भावना जागवूया. विठोबाच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया.
8: हे विठ्ठला, सर्वांना आनंद दे, दुःख दूर कर, भक्तीची वाट दाखव.
7: तर श्रोते हो, वारकरी आपल्या विठोबाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. हे पवित्र भक्तीस्थळ कसं निर्माण झालं आहे तुम्हाला माहिती आहे का?
6: हो, अगदी. अगं, या मागे एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे भक्त पुंडलिकाची.
0: कोणती आहे ती? मला पण ऐकायची आहे.
6: अगं, मी ऐकवते. पूर्वी एक पुंडलिक नावाचा तरुण आपल्या आई वडिलांचा अनादर करणारा होता, पण या तीर्थयात्रेवर काही सत्पुरुषांच्या संगतीत त्याचं मन पालटलं व त्यातून त्याला समज आली की आई वडिलांची सेवा हीच खऱ्या देवाची पूजा आहे. त्यानंतर तो आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू लागला. एक दिवस त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू म्हणजेच श्री विठ्ठल स्वतः त्याला दर्शन द्यायला आले, पण त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करीत होता. त्याने विठोबाला थांबण्याची विनंती केली व एका विटेवर उभं राहायला सांगितले. विठोबा हात कमरेवर ठेवून भक्त पुंडलिकाची सेवा संपेपर्यंत तेथेच उभे राहिले.
0: हो ना, आणि मग पुढे पंढरपूर हे भक्तीचं तीर्थक्षेत्रच बनलं. ही केवळ एक कथा नाही, ही शिकवते खरी भक्ती. आपलं कर्तव्य, आपली प्रेम नम्रता
6: आई वडिलांच्या सेवेपुढे स्वर्गही थांबतो आणि देव स्वतः वाट पाहतो.
7: वा, किती छान आहे. आषाढी एकादशीचा हा दिवस आपण भक्त पुंडलिकासारखा मन शुद्ध ठेवून साजरा करूया. वारीत चालणाऱ्यांचे पाय धुणं शक्य नसलं तरी त्यांच्या भक्तीचा आदर करणं आपल्या हाती आहे. आजच्या दिवशी फक्त विठोबाच नाही तर भक्त पुंडलिकही आपल्याला आठवण करून देतो की खरंच देवत्व आपल्याला खरं देवत्व आपल्या वागण्यात असतं.
0: अगदी खरंय. जय जय रामकृष्ण हरी श्रोते हो. विठोबाच्या नामात रमताना कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट जवळ आला हे कळलंच नाही. आजचा आपला हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक सादरीकरण नव्हतंच, ते होतं एक भक्तीची वारी, जिथं शब्द होते टाळ आणि भावना होत्या मृदुंग, जिथं प्रत्येक श्रोत्याचं मन पंढरीच्या दिशेनं चालत होतं. हो ना, एका आंतरिक ओढीनं, एका गुढ प्रेमानं. खरंय, आषाढाचा हा महिना चिंब भिजलेला पाऊस, दिंड्यांची गडद रांग आणि त्यामध्ये विठोबाचं ते काळं सावळं रूप, हा हा हा, डोळ्यांपुढे उभं राहतं आणि अगदी आपण अंतर्यामी होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आज आपण अनुभवली ती वारी, ती फक्त पंढरपूरची नव्हती, ती होती आपल्या मनातल्या पंढरीची वारी. खरंय ना, प्रत्येकानं आपल्या पावलांमध्ये विठोबाचं नाव घेत एका निस्सीम भक्तीचा गंध आज अनुभवलाय. हो ना, आणि म्हणूनच हा कार्यक्रम केवळ सादरीकरण नव्हतं तर एक आत्मिक स्पर्श होता. श्रोते हो, तुझ विण काळ जाचे जिणे, हे माये खरंच रे पांडुरंगा, आता सगळं तुझ्या पायीच हवंय. माऊली तू दे मनाला शांती, तू दे भक्तीला दिशा, माझं माहेर आणि आम्ही तुझ्या पायांवर ठेवलेलं मनाचं गार गार वारं. आजच्या या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचं मी मनापासून आभार मानते. आपल्यासोबत सहभागी झाले होते मी आरजे शुभांगी,
6: मी आरजे ग्रीष्मा,
3: मी आरजे नेहा,
7: मी आरजे स्नेहल,
2: मी आरजे दिव्या,
8: मी आरजे मानसी.
0: तर या सगळ्यांसोबत आम्ही होतो रेडिओ मनभवन 90.8 FM वर. ट्यून इन एनिवेअर, रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग. श्रोते हो, आजच्या या पावन दिवशी आपल्या सगळ्यांना लाभो आरोग्य, समाधान आणि अनंत काळासाठी विठ्ठल नामातली नितांत शांतता. चला तर मग एकत्र उचलूया टाळ मृदुंग आणि एकदा तरी जोरात बोलूया. आपल्या सर्वांच्या मनात आज आणि सदैव विठोबाचं प्रेम कायम असू दे. या प्रेमाच्या वारीला यावर्षीचा नमस्कार करत आपण करूया आजच्या कार्यक्रमाची सांगता. तेव्हा विठोबा रखमाईंच्या चरणी
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
6: लो बसावा
1: राम कृष्ण हरी.
4: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तन ऐकत आहोत आणि यावेळी तर देवशयनी आषाढी एकादशी. आजचं कीर्तनाचं पुष्प आपल्या समोर सादर करणार आहेत हभप सौ ज्ञानदा बुरसे पंडित, या टिटवाळ्याहून आलेले आहेत. त्यांच्यासोबत तबला संगत देत आहेत जगदीश सोनवणे, हे नाशिकचे आहेत. आणि हार्मोनियमवर आहेत श्री सदानंद टोके त्र्यंबकेश्वर. तेव्हा ऐकूयात आषाढी एकादशी निमित्त कीर्तन.
1: सजयति सिंह.

श्रोते हो, आज पूर्वरंगासाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ संत शिरोमणी असलेल्या तुकाराम महाराजांचा आहे. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सद्गुरूंविषयी बोलतायत. काय म्हणतायत?

श्रोते हो, सद्गुरु हा विषय आपल्यासारखे सर्वसामान्य असोत नाहीतर संत सत्पुरुष असोत सगळ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. आता पहा, तुकाराम महाराजांनी ह्या प्रथम चरणामध्ये गुरुचरणी असा शब्द प्रयोग केलाय. बरं, गुरुवरी ठेविता भाव किंवा गुरुजवळी ठेविता भाव असा शब्द प्रयोग न करता गुरुचरणी असाच शब्द प्रयोग केलेला आहे. काय महत्व आहे चरणांचं, भगवत चरणांचं किंवा गुरुचरणांचं काय महत्व आहे? एका दृष्टांतातून पाहूया. एका निबिड घनदाट अशा अरण्यामध्ये एक सुंदर असं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये अनेकविध मासे विहार करतायत. अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक आकारांचे मासे त्यामध्ये विहार करतायत. आणि एके दिवशी झालं असं की दूरवरून सरोवराकडे येताना काही माशांनी एक विचित्र असा प्राणी पाहिला, घाबरले आणि धावत धावत वयोवृद्ध आणि अनुभवी माशांकडे आले. म्हणाले, आजोबा, सरोवराकडे येताना आम्ही एक विचित्र असा प्राणी पाहिला, पहिल्यांदाच, कधीच न पाहिलेला, ज्याला दोन पाय आहेत, दोन हात आहेत, खांद्यावरती काहीतरी विचित्र जाळं असं आहे त्याच्या, असा प्राणी आम्ही पाहिला. त्या अनुभवी माशांच्या लगेचच चटकन लक्षात आलं की ह्यांनी दुसरा तिसरा कोणी नाही, मनुष्य प्राणी पाहिलेला आहे. म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, हा तुम्ही जो पाहिलात तो मनुष्य प्राणी आणि त्याच्या खांद्यावर आहे जाळं म्हणजे तो कोळी आहे. काम काय त्याचं? तर अशा सरोवरामध्ये यायचं, जाळं टाकायचं, आपल्यासारख्या प्राण्यांना पकडून न्यायचं, माशांना पकडून न्यायचं आणि बाजारामध्ये विकायचं. हे ऐकलं मात्र ते मासे अजूनच घाबरले, छोटे छोटे मासे. म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, यातनं सुटायचं ते कसं? तर तो कोळी जेव्हा पाण्यात उतरेल आपण काय करायचं? त्या कोळ्याच्या पायापाशी जाऊन उभं राहायचं. पहा, कोळी कधी स्वतःच्या पायाशी जाळं टाकत नाही, तो जाळं समोर टाकतो. मग तो जेव्हा जाळं टाकेल तेव्हा आपण त्या जाळ्यात अडकणारच नाही. त्या लहान लहान माशांना हे चटकन पटलं, पण त्यामध्येच काही तरुण रक्ताचे मासेही होते. त्यांनी ऐकलं, विचार केला, काय सांगतोय हे म्हातार, काय कळत नाही त्याला, काय म्हणे, त्याच्याच पायाशी जाऊन उभं राहायचं, तोच आपल्यासाठी जाळं टाकणार, आपण त्यात अडकणार नाही तर काय होणार, ह्यातनं काय मार्ग आहे तर आपण इथनं काढता पाय घेऊया, म्हणजे काय इथनं पळून सुटूया. व्हायचं तेच झालं, कोळी पाण्यामध्ये उतरला, त्यानं जाळं टाकलं, ह्या अनुभवी माशांबरोबर ते लहान लहान मासे बरोबर जाऊन त्याच्या पायाशी थांबले आणि हे तरुण रक्ताचे मासे सैरावैरा पळायला लागले, जाळ्यामध्ये अडकले. हा दृष्टांत जर नीट ऐकला असेल तर लक्षात येईल की ह्या दृष्टांतामध्ये छानसं रूप कसं वापरलेलं आहे. हे जे लहान सहान मासे आहेत ना, जरी वयाने लहान असले तरी ते म्हणजे आपण सर्वसामान्य ज्यांनी

हेच सजाल. ह्या मायाजाळात जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर संत सत्पुरुषांनी सांगितलेला उपदेश, त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. हे जे तरुण मासे आहेत ज्यांनी ऐकलं नाही, ते म्हणजे या आपल्या समाजातले कंटक, जे स्वतःचंही अहित करतात आणि समोरच्याचंही अहितच करतात. पण जर आपल्याला या भगवंताच्या मायाजालामध्ये अडकायचं नसेल तर संत सत्पुरुषांनी सांगितलेले उपदेश आपण आचरणात आणणं अपेक्षित आहे. म्हणजेच गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवणं आणि तो दृढ करणं अपेक्षित आहे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. सद्गुरूंच्या चरणांवरती आपण जर दृढ भाव ठेवला तर आपल्याला देवाची भेट ही आपोआप होते असं तुकाराम महाराज म्हणतात. आपोआप म्हणजे काय हो? आपोआप म्हणजे सहज, ऑटोमॅटिकली. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातला हा शब्द आहे, पण मग हा शब्द तुकाराम महाराजांनी अभंगात वापरावा अशी सहज होते का हो भेट देवाची? आप म्हणजे पाणी. पाण्यामध्ये जेव्हा पाणी मिसळलं जातं तेव्हा पाण्यातून पाणी वेगळं करता येतं का? तर नाही. त्याप्रमाणे जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंची भेट घेतो आणि त्यांना शरण जातो तेव्हा सद्गुरू त्याला तत्वमसी असा बोध करतात. म्हणजे काय? तो भगवंत आणि तू हे दोन वेगळे नाहीतच. तू म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच तू, हा साक्षात्कार ते आपल्याला करून देतात. म्हणजे आपोआप देवाशी आपली भेट घडवून देतात. अशा प्रकारे सद्गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवल्यानंतर कशी देवाशी आपली आपोआप भेट होते याबद्दल आपण आख्यान रूपानं एक छानशी कथा ऐकूयात. पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात.

चला श्रोते हो, आपण प्रतिष्ठान क्षेत्री म्हणजे आताचं पैठण इथं जाऊया. या पैठणला एका श्रीमंत घरी एका मुलाचा जन्म झाला. या दाम्पत्याने अनेक नवसायास, उपास तापास, व्रत वैकल्य केली होती. भगवंतानं दृष्टांत देऊन सांगितलं की तुझ्या पोटी एक पुण्यात्मा जन्माला येईल बरं. त्याप्रमाणे बाळाचा जन्म झाला. मात्र जन्म होताच क्षणी त्या सुईणी बेशुद्धच पडल्या हो, धक्काच बसला. आता माता पित्यांना सांगायचं कसं, कारण जन्मतःच बाळाला हातही नाहीत आणि पायही नाहीत, खाली धड आणि वर फक्त डोकं. आता याला सांभाळायचं कसं. आई वडिलांनाही धक्का बसला, ते झुरायला लागले. भगवंताला विचारतायत, अरे भगवंता, तू तर म्हणालेलास आमच्या पोटी पुण्यात्मा जन्माला येईल, मग हे असं

कसं गाठोड पदरी घातलंस रे. ती हाय खाऊन माता पिता स्वर्गवासी झाले. सगळे नातेवाईक धावले, मात्र कशासाठी? बाळाला सांभाळायला. छे हो, घरदार पैसा अडका जे काही म्हणून लुटता येईल ते सगळं लुटलं. अगदी घराचे चिरेही काढून नेले आणि बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं. अर्थात जरी उकिरड्यावर टाकून दिलं असलं तरी ते पैठण क्षेत्र आहे. गावातल्या लोकांनी याचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्याला एका मंदिरात आणून ठेवलं, गावकीचं पांडुरंगाचं मंदिर. मग कोणीतरी यायचं, त्याला न्हाऊ घालायचं. कोणी बायका यायच्या, त्याला जेऊ घालायच्या. कोणी कपडे घालायचं. हा पोटावर सरपटायचा म्हणून गावातल्या लोकांनी याचं कुर्मदास असं नाव ठेवलं.

हळूहळू कूर्मदास वयाने वाढू लागला. रोज पांडुरंगाकडे बघायचा, साधना करायचा, आत्मचिंतन करायचा, भगवंताशी बोलायचा. भगवंता, मला माहीत आहे की तू फक्त या मूर्तीत नाहीस, तू चराचरामध्ये परमात्म रूपाने भरलेला आहेस. मला एकदा तुझं रूप पाहायचंय रे. आणि एके दिवशी योगायोगानं या आषाढ महिन्यातच वारकऱ्यांची दिंडी येता येता पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आली. त्या वारकरी मंडळींमध्ये नामदेव महाराजही होते. महाराज कीर्तनाला उभे राहिले. हा मंदिरात पडलेला होता. कीर्तन कान देऊन ऐकू लागला. नामदेव महाराज कीर्तनात सांगतायत, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. ही नामदेवांची गोड वाणी ऐकली आणि त्या वाणीतलं चैतन्य सामर्थ्य पाहिलं, कूर्मदासानं मनोमन ठरवलं की हेच आपले सद्गुरू.

ठरवलं की हेच आपले सद्गुरु. त्या गर्दीतून तसंच सरपटत पुढे येऊ लागला नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी. पण कसं शक्य होतं होते, तशीच गर्दी भेदत पुढे आला पण मान वर करून नामदेवांच्या मुखाकडे काही पाहता आलं नाही. नामदेवांच्या चरणांचंच दर्शन घेता आलं. कीर्तन संपलं, मंडळी निघून गेली आणि ज्या स्थानावर उभं राहून नामदेवांनी कीर्तन केलेलं तिथे हा आला. त्या मातीत आपलं शरीर घोळवलं, नामदेवांच्या चरणांची धूळ आपल्या देहाला लावून घेतली आणि निश्चय केला. नामदेवांनी सांगितलंय तसं आपणही पंढरीला जायचं. कुर्मदास पैठणहून पंढरपूरला जाणारा रस्ता आहे तिथपर्यंत सरपटत आला. वारकरी पंढरपूरला चाललेले हा विचारायचा, मला नेता का हो तुमच्या बरोबर, अरे तुला रे कसं न्यायचं. हा म्हणायचा, मला गोणपाट्यात घाला, पाटकुळीला मारा, मी तुमच्याकडं काही मागणार नाही, पण कोणी काही सहाय्य करेना. ह्यानं बायबापड्यांना विचारावं तर त्या म्हणायच्या, अरे आमच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे. हा म्हणायचा, पण ज्ञान मला, टोपलीत घाला डोक्यावर घ्या. अरे नेलं असतं पण तुझं वजन किती, नाही रे जमणार. खरं याला न्यायची कोणी हिम्मतच करेना. तसाच सरपटायला लागला पण वारी संपून गेली, जीव व्याकुळ झाला, आता काही शक्य नाही, प्राण कंठाशी आले. भगवंताला हाक मारली, धाव रे देवा धाव धाव. तेवढ्यात त्याला छकड्याच्या घुंगरांचा आवाज आला. ती गाडी त्याच्यापाशी येऊन थांबली. गाडीवान उतरला, म्हणाला, अरे कोण रे बाबा तू, या जंगलातून असा सरपटत चाललायस, लांडगे कोल्हे कुत्रे, तुला भय नाही वाटत. भय ते कशाच, जेव्हा भगवंत माझ्या सोबतीला आहे तेव्हा भय ते कशाच. ह्याने विचारलं, तू रे बाबा कोण. मी व्यापारी आहे, माझं नाव विठू खिस्ती आहे.

व्यापारी आहे. माझं नाव विठू खिस्ती. ह्यानं विचारलं, कुठे चाललास? चाललो असाच, ज्या ज्या गावात बाजार असेल तिथं माझं दुकान थाटतो. बघा, गाडीत सगळं सामान आहे. अरे बापरे, मग या एवढ्या सगळ्या सामानाच्या गराड्यातून तू मला रे कसं नेणार? मी नेतो ना बरोबर, कशाला काळजी करताय? असं म्हणून त्या व्यापाऱ्यानं त्या मालगाडीमध्ये तसंच कुर्मदासांना ठेवलं. गावोगावी जावं, दुकान लावावं, माल विकावा, पुन्हा पुढच्या गावी जावं. असं करता करता वर्षभर दोघांनी प्रवास केला आणि पंढरपूरजवळ लवळपर्यंत आले. विठू खिस्तीनं कुर्मदासांना खाली उतरवलं. कुर्मदासांची तब्येत तोपर्यंत बरीच खालवलेली होती. खाली उतरवलं आणि दुकान लावलं. दुकान लावता लावता कुर्मदासांच्या लक्षात आलं की विठू खिस्ती अंतर्धानही पावलेत. त्यांनी विचार केला, आता पुढे कसं जाणार? भगवंता, वर्षभर गावोगावी फिरत इथपर्यंत आणलंस, आता तुझं रूप पाहायला ही चंद्रभागा कशी रे ओलांडू? वर्ष लोटलं होतं तशी पुढची वारीही आली होती. नामदेवांचं कीर्तन वाळवंटात चाललं होतं. भगवंत कीर्तनात नाचत होते आणि इकडे मात्र कुर्मदासांनी टाहो फोडला. भगवंता, अरे प्राण कंठाशी आले, तुझं दर्शन झाल्याशिवाय हे प्राण हा देह सोडणार नाहीत. भगवंता, आता तूच मला दर्शन दे. कुर्मदासांनी टाहो फोडलेला. चालू कीर्तनात भगवंतांनी कुर्मदासांची ती हाक ऐकली. पितांबर कमरेला खोचला, चंद्रभागेमध्ये उडी मारली, पांडुरंग धावले, तसे सगळेच संत धावले. चालू कीर्तन सोडून नामदेवांनीही पाठोपाठ चंद्रभागेमध्ये उडी मारली आणि तिथे आले. भगवंताने कुर्मदासांना मांडीवर घेतलं होतं.

कुर्मदासांना मांडीवर घेतलेलं पाहून नामदेवांनी भगवंताला विचारलं, पांडुरंगा हा असा कोण रे तुझा भक्त की ज्याच्यासाठी तू माझं कीर्तन सोडून इथे आलास? नाम्या, तू याला नाही ओळखलंस? अरे हा तुझाच तर शिष्य आहे. नाही ओळखलं? माझा शिष्य कसं काय? अरे नाम्या, कीर्तनात नेहमी वरती नको रे पाहत जाऊस, कधीतरी पायापाशी पाहत जा. अरे हा पैठणहून आला इथपर्यंत फक्त तुझा शब्द शिरोधार्य मानून, आता तरी याच्यावर कृपा कर नाम्या. नामदेवांनी कुर्मदासांच्या मस्तकावर हात ठेवला. भगवंताचं चराचरात भरलेलं रूप कुर्मदासांनी पाहिलं. भगवंतानं स्वतः कुर्मदासांना चंद्रभागेचं स्नान घातलं. चंद्रभागेकरिता स्नान, तुझे दोष पळती रानो रान. त्या ठिकाणी भगवंताच्या मांडीवरच कुर्मदासांनी देह ठेवला. लवळला अजूनही कुर्मदासांची समाधी आहे. वारीमध्ये दशमीच्या दिवशी वारकरी लोक कुर्मदासांचं दर्शन घेण्यासाठी लवळला थांबतात. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. कुर्मदासांनी तर हातपाय नसतानाही पंढरीची वारी केली, आणि आम्ही हातपाय असूनही वारी करत नाही. असो, सद्गुरूंच्या एका शब्दाखातर आणि भगवत प्रेमासाठी कुर्मदास निघाले, आणि भगवंतालाच लवळपर्यंत त्यांनी खेचून आणलं. अशा या कुर्मदासांना शतशत प्रणाम. सद्गुरूंचा हा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराजही पूर्वपदामध्ये

श्रोते हो, आजची देवशयनी आषाढी एकादशी आणि आपण आत्ताच कीर्तन जे ऐकलं ते सादर केलं होतं हबप सौ ज्ञानदा बुरसे पंडित टिटवाळा यांनी. त्यांना तबल्यावर साथ होती जगदीश सोनवणे नाशिक आणि हार्मोनियमला होते श्री सदानंद टोके त्र्यंबकेश्वर. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 19व्या भागात आपण ऐकलं की वर्षातून एकदा येणारा उत्सव म्हणजे मोठ्या मायच्या अंगात येणं आणि यामुळे मंदिरात खूप गजबजाट असायचा. या उत्सवात मंदिरात मोठी माय अंगात येऊन लोटांगण घालू लागली की ते बघण्यासाठी आणि आपल्या मनातील शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून आणि मोठ्या मायचं दर्शन घेण्यासाठी म्हणून वाड्याच्या बाहेरपासूनच स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. नेमकं याच दरम्यान लेखिका औरंगाबादेतील शहागंजमध्ये जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांच्या मुक्कामासाठी म्हणून राहायला गेल्यात. जक्कल सरांचं संपूर्ण कुटुंबच लेखिकेवर अतोनात जीव लावायचं, त्यामुळे लेखिकेला आपली माहेरची जिव्हाळ्याची माणसं भेटल्याचं मानसिक समाधान व्हायचं. मे महिन्याच्या दिवसात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका कोकणात गोपरी मुक्कामाला म्हणून गेले होते. कोकणची गांधी ज्यांना म्हणत त्या कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रमात म्हणून हे तिघेही काही दिवसांच्या मुक्कामास होते. अप्पासाहेबांचा हा गोपुरी आश्रम म्हणजे नारळी, पोफळी, आंबा, पेरू, फणस, अननस याशिवाय केळी डाळिंबांच्या बागाही इथे होत्या. बागेत पाण्यानं विहीर तुडुंब भरलेली, आहा हे दृश्य म्हणजे अगदी अवर्णनीय असं. या आश्रमाची जागा म्हणजे शेणानं सारवलेलं भलं मोठं पटांगण. 300-400 आश्रमीय मंडळी एका वेळेस सहज प्रार्थनेला बसू शकतील अशी ती भव्य दिव्य जागा. ही कोकणची मंडळी म्हणजे खूप काटक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम आणि फक्त कामच, दमण्याचं नावच नाही. केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने मोठी नदी वाहत होती गड नावाची. अण्णांनी आणि अब्दुलभाईंनी लेखिकेला या नदीतच पोहायला शिकविलं, पण लेखिकेनं एवढी मोठी काळाशार पाण्याची नदी प्रथमच पाहिली होती. पहिल्या दिवशी तर अण्णासाहेबांचं ते पाण्यात डुबकी मारून गायब होणं बघून लेखिका खूप घाबरल्यात आणि अण्णा अण्णा करून ओरडायला लागल्यात. पण लेखिकेचा आकांत बघून अण्णा लगेच पाण्यातून वर आले, तेव्हा कुठे लेखिकेच्या जीवात जीव आला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 20वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: त्या दिवशी काठावर बसून नुसते पाण्यात पाय सोडण्यापर्यंतच मजल गेली. पाय पाण्यात खाली सोडले की की मासे चोहो बाजूंनी कुठून कुठून गोळा होत माहीत नाही. इतका वेळ एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडला की लगेच तिथे यायचा. मी पटकन पाय वर काढून घ्यायची. मनात म्हणायची, छे छे गो बाई, आपलं हे काम नाहीच, आपल्याला जन्मात कधी पोहायला यायचं नाही. पण मन आतल्यात नाराज व्हायचं. एवढी मोठी नदी, छान पाणी. इंदू, अगं पुन्हा तुला कुठं मिळणार आहे? तू केव्हा कुठं आणि कशी पोहणार? अगं अण्णांकडे बघ, त्यांच्या तुझ्या वयाचा विचार कर. ते पहा कसे छान माशासारखे पोहतात. अगं तू मनाची हिंमत कर ना, येईल बघ पोहायला. पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. हे असे विचार करत करतच अण्णांचे कपडे मी कधी धुतले ते कळले नाही. अण्णा म्हणाले, चला बाईसाहेब पोहायचं नाही ना, जाऊ दे, आधी नदी पाणी पाहून घे, हळूहळू येईल तुला पोहायला. गप्पा मारत मारतच आम्ही खोलीत आलो. इंदू, तुला पोहायला आलंच पाहिजे. अण्णाही म्हणालेत, तुला पोहायला येईल म्हणून. मग तो अख्खा दिवस नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या करणं. मनानेच मी पाण्यात डुबक्या मारत होते.
3: अखेर दुसरा दिवस उजाडला. अण्णांनी मला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. खोलीतूनच कपडे बदलून नदीवर जायचं ठरलं. त्यांनी अब्दुलभाईलाही हाक मारली. अब्दुलभाई तर एका पायावर तयार होते. ते आमच्या बरोबर पोहायला आले.
4: वा हिंदू, तुम तो बहुत दुबली पतली हो, साड़ी में बहुत अच्छी लगती हो, बड़ी लगती हो. क्यों आना, आप उन्हें इसको ऐसे ही कपड़े पहनने को कहेंगे.
3: मधे मधे बोलायची भलती सवय होती अब्दुल भाईना. अण्णा ते तसं बोलल्यावर काहीही बोलले नाही, फक्त एवढंच म्हणाले, उसको आज तैरना सिखाना है, चलो हमारे साथ. आता दोघं जण माझ्यासोबत होते. पोहण्याचा पहिला धडा आज मी गिरवणार होते. आंबा फणसाची झाडं ओलांडून, दोन चार खोल्या ओलांडून पाऊल वाटेनं आम्ही नदीकडे निघालो. नदीच्या वरच्या बाजूला मोठं मोटार इंजिन बसवलं होतं. नदीचं पाणी काही वेळेला वरच्या फळबागांना सोडलं जायचं. 8-10 कच्च्या पायऱ्या उतरून नदीवर गेलो. सगळीकडे लाल विटकरी चिकण माती. ओल्या कपड्यांनी त्यावरून चालत गेलं की आपले कपडे पांढरे होते यावर विश्वास बसायचा नाही. त्या मऊ लोण्यासारख्या मातीतून जायला खूप छान वाटायचं. त्यात आज अंगावर साडी नव्हतीच. मळू नये म्हणून वर धरायचा प्रश्नच नव्हता. सुटसुटी हलके हलके कपडे अंगावर होते, त्यामुळे मलाही खूप हलकं हलकं वाटत होतं. नदीच्या काठावर मोठ्या दगडावर आम्ही कपडे ठेवले. अण्णांनीही कपडे काढून दगडावर ठेवले. अब्दुलभाईंची तर नेहमी हाफ पॅन्टच असायची. फक्त शर्ट काढून त्यांनीही अण्णांच्या पाठोपाठ पाण्यात सुळकांडी मारली. दोघंही 2-3 मिनिटांनी परत काठावर आले. दोघांनी हात पुढे करून मला पाण्यात बोलवलं. माझी हिम्मत होत नव्हती. पाण्यातल्या माशांची त्यांच्या गुळगुळीत स्पर्शाची आठवण जरी झाली तरी कसंच होऊन मी बाहेर म्हणजे मागे मागे जात होते. अण्णा काही बोलले नाही. अब्दुलभाईच काठावर आले. त्यांनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाका तोंडात जायला लागला. जीव घाबऱ्या घुबऱ्या झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभं करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्याने इतका गुळगुळीत झाला होता की सटकन पायच नाही सटला. तणकण ढोंगणावर सापडले, शेकून निघाले. पण अब्दुलभाई हार खाणारे नव्हते. अण्णा बाजूला होते, ते हे सगळं पाहतच होते. मला अण्णांची कधी कधी फार भीती वाटायची. आजही त्यांचं माझ्याकडे पाहणं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला जरब दाखवत होते. मी पुन्हा पुन्हा पाण्यात उभं राहायचा प्रयत्न करत होते, पण पाय तळाला लागतच नव्हते. पुन्हा पुन्हा पाण्यात पडत होते. खूप पाणी पिऊन झालं होतं. नाका डोळ्यात पाणी जाऊन डोळे खूप लाल झाले होते. डोकं जड वाटत होतं. इतक्यात अब्दुलभाईंनी हात सोडून दिला. ते कुठं दिसेना असं झाले कळलं सुद्धा नाही. मी मनाचा हिय्या केला, पाण्यात सुळकांडी मारली. कुठं गेले कळलंच नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. कुठल्या तरी दगडावर जाऊन आपटले होते. पण कालच्या इतका आज माशांनी मला त्रास दिला नाही एवढंच समाधान. आजचं पोहणं डोक्याला मार लागल्यामुळे तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल पोहून येतो, तू इथं स्नान कर, काहीतरी वाचत बस. अण्णांचं तसं बोलणं मला खिजवल्यासारखं वाटायला लागलं. मला पाण्याची ओढ लागली होती. आपण आज नक्की पोहू शकू. मी कालचेच अण्णांचे कपडे घातले, त्यांच्याबरोबर पोहायला गेले. अण्णांनी आज मला स्वतःच्या हातावर आडवं धरलं, पाय मारायला शिकवलं, हात हलवायला शिकवलं. अब्दुल, तुम्ही आज थांबा, मी सांगतो तिला. आज अण्णांनी जे पोहायला शिकवलं तेच पहिलं आणि शेवटचं. त्यानंतर मला बऱ्यापैकी पोहायला यायला लागलं. कणकवली गोपुरीचे ते दिवस कधीही विसरणं शक्य नाही. तरुण शांती सेनेचा आमचा एक मित्र होता, रमाकांत सावंत. कणकवलीच्या खेड्यापाड्यात काम करून लोकांना एकत्र जमवायचा, त्यांचे हक्क कर्तव्य बजावून सांगायचा. सायंकाळी अण्णासाहेबांनी रिपोर्ट द्यायला यायचा. अण्णा त्याला नवे मार्ग नव्या योजना सांगायचे.
2: त्याला हेही सांगायला विसरायचे नाहीत. आमच्या इंदूला सायंकाळी फिरायला घेऊन जा, तिला करवंदांची जाळी दाखव, बोर जांभळांची झाड दाखव. तोही न विसरता करवंद द्यायचा. अब्दुल भाई सुद्धा बरोबर असायचे, तेही जांभळ करवंद आणायचे. पोट भरून काळेशार आंबट गोड करवंद खाणं, लांब लांबवर फिरत चालत राहायचं. सायंकाळी 7-7:30 सगळ्यांनी एकत्र बसून प्रार्थना म्हणायची. नंतर कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी अण्णा समजवून घ्यायचे, त्या सोडवण्याच्या दृष्टीने बारकाईनं विचार मनन करायचे. त्या कार्यकर्त्यांची आपापसात भांडणही व्हायची बऱ्याच वेळा. कधी कधी भांडणं इतकी विकोपाला जायची की त्यातला एखादा लगेच आपल्या गाशा गुंडाळून गावाकडे जायची वर्दी द्यायला अण्णांकडे यायचा. अण्णा त्याला जवळ बसवून मायेनं पाठीवरून हात फिरवायचे, समजावून सांगायचे, तुझी आश्रमाला किती जरुरी आहे हे त्याला पटवून द्यायचे. त्याच्यात आपलेपणा जवळीक निर्माण करायचे. आणि मग त्याचं गावी जाणं रद्द व्हायचं. जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवून अण्णा स्वतःहून त्यापासून दूर राहायचे. ही कार्यकर्ती मंडळी आता पूर्णपणे इथला व्यवहार सांभाळण्यासाठी समर्थ झाली आहे असं वाटल्यावर तिथून बाहेर पडायचे. राजीनामा दिला म्हणून संपलं, पुन्हा जाणं नाही असं कधीच व्हायचं नाही. वर्षातून एकदा तरी चक्कर मारून नीट खडी बसली की नाही ते पाहायचे, नसल्यास समजावून दुरुस्त करून जास्तीचा मुक्काम करून ते काम हातावेगळं करायचे. असेच एका वर्षी मे महिन्यात आम्ही कोकणात गोपुरीला गेलो होतो. मे अखेरीचे दिवस असावेत, कोकणात अगोदरच पाऊस सुरू झाला होता. अण्णांचं वय 70-75 त्यात त्यांचा अस्थमा. पाऊस पडला म्हणजे धुवाथार नुसता कोसळतच राहायचा. आम्ही ज्या कौलारू खोलीत होतो तिथून लांबवर पाहत राहिलं की झाडं डोंगर दिसायचेच नाहीत, नुसत्या पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या पावसाच्या धारा. जमिनीवरून झाडाझाडातून वाहणारे थो थो पाण्याचे लोंढे. याआधी कोल्हापूर मराठवाड्यातल्या तुरळक कोरडा पाऊसही अनुभवला होता, पण हा कोकणातला आभाळ फाटल्यासारखा सतत कोसळणारा पाऊस मी पहिल्यांदाच पाहत होते. अण्णांना स्वेटर कानटोपी घालायला दिली. खरं तर ती दुपारी 3-4 वेळ होती, पण पावसाने अंधारून सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले, त्यांच्या डोक्याखाली उशी दिली, अंगावर शाल घातली, खिडक्या दारं बंद केली. गार वाऱ्यात त्यांचा लागलेला डोळा मोडू नये म्हणून खोलीत बाजूलाच ठेवलेल्या आराम खुर्चीत एक पुस्तक घेऊन वाचत बसले. बाहेर पावसाचे संगीत चालू होतं आणि आत अण्णांचं घोरणं सुरू होतं. घोरणं म्हणजे अण्णांचं झोपेत अर्धवट तोंड उघडं राहायचं. तोंडात दात नसल्याने ओठांची हालचाल, हळूच शीळ घातल्यासारखा आवाज यायचा. नाकातूनही हवा आत बाहेर येताना वेगळा आवाज व्हायचा. मी वाजता वाजता मधूनच अण्णांकडे बघायची. थोड्या वेळानंतर ते एका कुशीवर वळून झोपले. पुन्हा पांघरून विस्कटलं म्हणून मी नीट केलं, पुन्हा वाचत बसले. काय वाचत होते माहीत नाही, पण वाचता वाचता माझाही डोळा लागून गेला. जेव्हा जाग आली तेव्हा अण्णांनी अंगावरचे कपडे काढले होते. अण्णा अण्णा काय झालं? काही नाही, खूप घाम आला म्हणून कपडे काढतो. मी पाहिलं तर खादीचा बनियान शर्ट पूर्ण भिजून चिंब झाला होता, अक्षरशः पिळून काढला मी. अरे बाहेर तर इतका पाऊस गारठा असताना अण्णांना इतका घाम कसा काय आला? मी मनातच विचार करत राहिले. खरखरीत पंचांनी त्यांची पाठ पोट डोकं पुसून काढलं, दुसरे कपडे घालायला दिले, पण नंतर अण्णा खूप थकल्यासारखे का वाटत होते. अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता हे नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी डॉक्टर आल्यावरच कळलं. त्यांनी एवढ्या मोठ्या गोळ्या औषधं दिली, एक इंजेक्शन सुद्धा दिलं. तेव्हा त्या आजारपणाचं किती भयानक जीवघेणं स्वरूप होतं हे कळलं. पण अण्णांनी हे माहीत असूनही मला सांगितलं नाही. मग मीच त्यांच्यावर खूप रागावले. अण्णा मला का नाही लगेच सांगितलं? मी डॉक्टरना लगेच बोलवून आणलं नसतं का? पण अण्णा अगदी शांत म्हणाले, या अगोदर 4-1 वर्षांपूर्वी मला असाच अटॅक येऊन गेला. मला कल्पना आली होती, पण इंदू अगं तुला सांगितलं असतं तर तू घाबरली असतीस. लगेच पावसात भिजून धावपळ करून डॉक्टरांना घेऊन आली असतीस, म्हणजे तू भिजली की तू आजारी पडणार. मग तुझा आजार पण कोण करणार ग? बरं म्हटलं, हिला काही माहीत नाही, अज्ञानात आनंद असतो तो असा. असं म्हणून ते सहजच हसून गेले. पण मला मात्र माझ्या अडाणी मनाची खूप लाज वाटली. अण्णांसारखा एवढा मोठा माणूस अखंडपणे न थकता अविश्रांत या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला भिंगरीसारखा हिंडायचा, अहोरात्र दुसऱ्यांसाठी जगणारा, कुठेही पैसे अडक्याची, नावाची, प्रसिद्धीची, यत्किंची तही अपेक्षा न ठेवणारा हा माणूस एकटाच प्रवास करत होता. त्यांच्या बरोबर आपण राहतो, काहीही करू शकत नाही. उलट आपल्यालाच ते किती काळजीपूर्वकपणे जपतात. खरंच कोण मी, नात्याची की गोत्याची? पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी माझ्यासारख्या असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभं केलं, आमचे संसार विकरून दिले.
0: इंदुमती जोंधळलिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 20वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या विषय अभिनयाच्या काम शकतो
1: वाचून संस्कार घडवून त्यांच्याशी मिळतो. आपण चांगले 100% 80 ठिकाण
0: रेडिओ मनभावन 90.8 FM
1: ज्यावेळी
0: तुम्ही
1: आहात असं अनुभव. येस, मी पण म्हणजे साकारायला मिळत
0: ते कलाकारासाठी खरंच

0: रामकृष्ण हरी। संयम नावाच्या कटुवृक्षाची फळे नेहमी गोड असतात। संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे। जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच यशही मोठेच असते। कुणाला दुखावून मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो। धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं धन असेपर्यंत साथ देतात, पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देतात। रामकृष्ण हरी।
1: रेडिओ मन भावन 90.8 FM, always heart touching.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। शुभदिन आयोरे। आज 25 जुलै, आज आहे शनिवार। हा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात आणि वैद्यकीय विज्ञानात एक क्रांतिकारी दिवस मानला जातो। भारतीय राष्ट्रपतींचा शपथविधी दिन। भारताच्या लोकशाहीत आजच्या दिवसाला एक अतिशय अनोखा इतिहास आहे। 1977 आजच्या दिवशी नीलम संजीव रेड्डी यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती। तेव्हापासून आजपर्यंत भारताचे प्रत्येक निर्वाचित राष्ट्रपती, ज्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपल्या खानदेशच्या कन्या प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे, याच दिवशी म्हणजे 25 जुलैला आपल्या पदाची शपथ घेतात। जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म। 25 जुलै 1978 रोजी ब्रिटनमध्ये लुईस ब्राऊन या जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता। वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासातील ही एक क्रांतिकारी घटना होती, ज्याने जगभरातील लाखो अपत्यहीन पालकांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला। जागतिक बुडणे प्रतिबंध दिन। आजचा दिवस जगभरात पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो। विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात नदी, तलाव, धरणांवर पर्यटनासाठी जाताना सुरक्षा बाळगण्याचा संदेश आजचा दिवस देतो। आज जगाला निसर्गाची आणि वन्यजीवांची खरी ओळख करून देणाऱ्या एका महान निसर्गप्रेमींची जयंती आहे, जिम कॉर्बेट। जगातील प्रसिद्ध निसर्गवादी, लेखक आणि वन्यजीव रक्षक। भारताचा पहिला आणि सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान असलेल्या उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला त्याचंच नाव देण्यात आलंय। सुरुवातीला शिकारी असलेले जिम कॉर्बेट नंतर वन्यजीवांचे रक्षक बनले आणि त्यांनी कॅमेराच्या माध्यमातून जंगलाचं सुंदर जग जगासमोर आणलं। निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण तुमच्या मनाचा थकवा दूर करतो आणि तुमच्या विचारांना नवीन ऊर्जा देतो। निसर्गाची भाषा समजून घेणं म्हणजेच जीवनाचं खरं सौंदर्य अनुभवणं होय। आणि आजची बोधकथा। एक प्रसिद्ध शिकारी होता, त्याला जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करणं आणि त्यांच्या कातड्या किंवा शिंग आपल्या घरात भिंतीवर सजवणं यात खूप मोठा अभिमान वाटायचा। संपूर्ण भागात त्याचं खूप नाव होतं। एकदा तो एका नरभक्षक वाघाचा शोध घेत जंगलात खूप आत गेला। अनेक दिवस शोध घेतल्यानंतर एका संध्याकाळी त्याला तो वाघ दिसला। शिकाऱ्याने आपली बंदूक रोखली आणि अचूक निशाणा धरला। तो गोळी झाडणारच होता तितक्यात त्याची नजर वाघाच्या मागे असलेल्या एका छोट्या गुहेकडे गेली। त्या गुहेतून वाघाची दोन लहान पिल्लं बाहेर आली आणि आपल्या वडिलांना आनंदानं बिलगली। तो वाघ, जो संपूर्ण जंगलासाठी क्रूर होता, तो आपल्या पिल्लांना अत्यंत प्रेमाने चाटत होता आणि त्यांचं रक्षण करत होता। तो सुंदर आणि भावनिक देखावा पाहून त्या शिकाराच्या हातातली बंदूक अचानक खाली झाली। त्याला जाणीव झाली की प्रत्येक प्राण्याला स्वतःचं कुटुंब असतं, भावना असतात आणि निसर्गानं त्यांना एका विशिष्ट कारणासाठी बनवलंय। शिकार करण्यात शौर्य नाही, तर त्यांचं रक्षण करण्यात खरी माणुसकी आहे। त्याने त्याच क्षणी बंदूक जंगलात फेकून दिली आणि खिशातून आपला कॅमेरा काढला। त्याने त्या वाघाच्या कुटुंबाचा एक सुंदर फोटो घेतला। तो शिकारी दुसरा कोणी नसून जिम कॉर्बेट होते, ज्यांनी नंतर आपलं संपूर्ण आयुष्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि जंगलांचं रक्षण करण्यासाठी वाहिलं। तात्पर्य हेच, बदल हा कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो। जेव्हा आपण निसर्गाकडे आणि सजीवांकडे प्रेमानं पाहू लागतो, तेव्हा आपल्यातली क्रूरता संपते आणि आपण खऱ्या अर्थानं निसर्गाचे सोबती बनतो। हिंसेपेक्षा प्रेमाची आणि संरक्षणाची ताकद नेहमीच मोठी असते। आज 25 जुलैचा हा दिवस आपल्याला जिम कॉर्बेट यांच्याकडून निसर्गावर प्रेम करण्याची आणि राष्ट्रपतींच्या शपथविधी दिनातून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवण्याची प्रेरणा देतो। खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, तर ती आपल्या मनात असते। जर आज आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून झाडांना पाणी दिलं, पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं किंवा कुटुंबासोबत सुवर्णकाळातील जुन्या गाण्यांचा आनंद घेत निवांत क्षण जर घालवले, तर यापेक्षा शुभ दिवस दुसरा कुठलाही असू शकत नाही। तेव्हा गुणगुणत रहा आणि नेहमीच ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत, फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची ही रसाळ आणि प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत।

25 जुलै श्रीराम समर्थ। भगवंताचे नाम सोडू नका। संकल्प ही फार मोठी शक्ती आहे। इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही। तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो। प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही। याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात। म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे। त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय। खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो। आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही। नामात एक विशेष आहे। विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते। म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल। साधन तेच आणि साध्यही तेच। नामच एक सत्य आहे, याकडे दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा। आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी। ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान। वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले। संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात। नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे। भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम

श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मिरची हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक। या पिकांवर अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। विशेषतः मिरचीमध्ये किडींचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये बडबोरर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बडबोरर आहेत, इरिटोमा स्पेसिस, सिरॅन्ट्युरा इंडी आणि गोयथेला स्पेसिस। तर हे बडबोरर आहेत। याच्याशिवाय फुलकिडे हे महत्त्वाच्या किडी किंवा कोळी, तर ह्या महत्त्वाच्या किडींचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल। त्याच्यामध्ये मूळकुजव्या, शेंडेमर, फळसड, चुरडा मुरडा आणि भुरी ह्या प्रमुख रोगांचा सुद्धा मिरचीवर प्रादुर्भाव होत असतो। तर या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनाकरता आवश्यकतेनुसार व्यवस्थापन योजना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं असतं। पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मिरचीच्या पीक संरक्षणाकरता एक वेळापत्रक शिफारसित केलेलं आहे। या पीक संरक्षण वेळापत्रकाच्या विषयी आपण आज जाणून घेऊया। मिरचीचं रोप तयार करताना प्रथम गादी वाफ्यावर ओळीनं बी पेरावं। दोन ओळीमध्ये चर करून त्यात 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 70 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात टाकावं। बी व कीटकनाशक मातीच्या हलक्या थरानं झाकलं पाहिजे। या पद्धतीनं तयार केलेले रोप 6 पानं झाल्यावर त्याची शेतात रोवणी करावी। रोप वाटिकेत फोरेटचा वापर न केल्यास बियाची उगवण झाल्यावर 15 ते 30 दिवसांनी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। मिरचीचं रोप लावण्यापूर्वी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम किंवा मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा निंबुळी अर्क 5% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% म्हणजेच 3 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतरच मिरचीच्या रोपाची आपण शेतात लागवड करायला पाहिजे। रोवणीनंतर 10 दिवसांनी वरील कीटकनाशक आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। परत 10 दिवसांनी वरील कीटकनाशके आणि झायरम 80% 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दुसरी फवारणी करावी। अशा प्रकारे मिरचीचं पीक फुलावर येईपर्यंत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात। मिरचीला फुलं धरल्यानंतर मॅलॅथिऑन 50% 20 मिली किंवा इंडोसल्फॉन 35% 15 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम अधिक मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची पहिली फवारणी, तर निंबुळी अर्क 5% अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 0.25% म्हणजेच 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची दुसरी फवारणी आणि इंडोसल्फॉन 35% अधिक 15 मिली अधिक मॅनकोसेफ 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी याप्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी। ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। तर मिरचीचं पीक संरक्षण वेळापत्रक जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारसीत केलेलं आहे, त्या आवश्यकतेनुसार या पीक संरक्षण वेळापत्रकाचा जर वापर केला आणि नेमका प्रादुर्भाव कशाचा झालेला आहे, कोणता कीड, कोणती रोग याचा जर आपण अभ्यास करून वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळेल। आणि याशिवाय आपल्याला तांत्रिक मार्गदर्शनासाठी जर आवश्यकता वाटली तर पीक संरक्षणाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा। नमस्कार।

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जीण जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या। त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते? कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत? त्यांच्यापैकी कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानं देखील असलं काही केलेलं नाही। काय सांगायचं ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं। ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल। बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल। प्रेम आणि भावना जीवन आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत। त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोहोचणं शक्य नाही। वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं। आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं। आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही। वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे। आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे। जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल। मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही। मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे। हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

0: गीताई अध्याय सातवा प्रपत्ती अथवा ईश्वर शरणता किंवा ज्ञान विज्ञान योग। श्री भगवान म्हणाले, प्रीतीने आसरा माझा घेऊने योग साधित, जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित, विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझ सांगतो, जे जानुनी पुढे येथे जाणावे सेन राहते, लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी, झटणार्यांत एखादा तत्वता जाणतो मज, पृथ्वी आप तसे तेज वायू आकाश पाचवे, मन बुद्धी अहंकार अशी प्रकृती अष्टधा, ही झाली अपरा माझी दुसरी जाणती परा, जीवरूपे जिने सारे जग हे धरिले असे, ह्या दोही पासुनी भूते सगळी जान निर्मिली, साऱ्या जगास तद्वारा मूळ मी आणि शेवट, दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे, ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मणी, पाण्यात रस मी झालो चंद्र सूरी प्रकाश मी, ओम वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी, मी पुण्य गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता, प्राणी मात्रात आयुष्य तपो वृद्धात मी तप, सर्वभूतात जे बीज ते मी जान सनातन, बुद्धिमंतात मी बुद्धि तेजस्व्यात हि तेज मी, वैराग्य युक्त निष्काम बलवंतात मी बल, राहे धरुणी धर्मासती मी भूतात वासना, माझ्या तू नितिन्ही झाले सत्वा सात्विकाधिक भावते, परीत्यात न मी राहे तेची माझ्यात राहती, ह्या गुणात्मक भावांनी विश्वमोहुनी टाकिले, ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन, माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा, कासेस लागले माझ्या तेची जाती तरुणिया, हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती, मायेने भ्रांत होऊनी आसुरी भाव जोडिती, भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना, ज्ञानी तसेची जिज्ञासु हितार्थी आणि विभ्वल, ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्यजो, अत्यंत गोड मी त्यास तोही गोड तसा मज, उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चिकी स्मये, जोडला स्थिर माझ्यात गती अंतिम पाहुनी, अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती, विश्व देखे वासुदेव संत तो बहुदुर्लभ, भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्य दैवते, स्वभाव वश होऊनी तो नियम पाळिती, श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे, त्यांची तीची तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये, त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरूपास पूजिती, मग मागितले भोग पावती मीची निर्मिले, अल्पबुद्धी मुळे त्यास मिळे फळ अशाश्वत, देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती, व्यक्त मी हे चिते घेती बुद्धीहीन न जानुनी, अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत, वेढिलो योग मायेनी अंधार चि जगासमी, अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे, झाली जी जी ही होतील भूते आहेत आज जी, सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती, रागद्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व मोहजो, संसारी सगळी भूते त्याने मोहुनी टाकिली, ज्यांनी झिजविले पाप पुण्य कर्मे करूनिया, ते द्वंद्व मोह तोडून भजती मज निश्चये, झटती आश्रये माझ्या जरा मृत्यू गिळावया, ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म ही, आदिभूताधिदैवात अधियज्ञांत जे मज देखती ते प्रयाणी ही जाणावी मज सावध। अध्याय सातवा समाप्त।
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
2: रसिक हो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे। शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे। रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया। हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो, हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही। कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो। सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे। काल आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो। आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे। विचार संपतात, क्रियाही संपतात, कर्म ज्ञान भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो।

गर्दीत हरवलेला बालक आपला आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो, व्याकुळता त्याच्या नजरेत त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवने, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

ग्राम गीता चिंतन भाग 52। या भागात मानवी जीवनाचे 16 संस्कारातील सर्वात शेवटचा आणि महत्वाचा अंतिम संस्कार अर्थात अंत्यसंस्काराचे चिंतन ग्राम गीता ग्रंथ व त्यांचे साहित्यातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नावाच्या या युग पुरुषांनी केले आहे। विविध संस्कार, मृत्यू विचार व मृताबाबतचे कर्तव्य याविषयीचे विवेचन करताना ते लिहितात, विवाहादी संस्कार आवश्यक परी खर्च न व्हावा अधिक, त्यांचे स्वरूप जाणूनी तात्विक आचरावे सर्वदा, ओटी फळे मौजी बंधन, जावडे उतरणे तीर्थी जाऊन, वास्तू बारसे वाढ दिवस जाण, अवडंबर नको तेथे, तैसेची मृत्यू संस्काराचे, स्तोम नसावे अंत्य विधीचे, जेने मृताच्या नावे सजीवांचे दुःखी होई जीवन, मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा, लोक मृत्यू

ती पावती जीवनी, परी तिजसी महत्व सागराचे, तैसेचे आहे मानवांचे, मोह पास तुटता आसक्तीचे, धाव घेई निजरूपी, परी कार्याचे जी वासना राहते, तीच जीवाशी साथ देते, तिचेचे आविष्करण पुन्हा होते पुढच्या जन्मी, शरीर मात्र नष्ट झाले, परी संस्कार वासने अंगी भरले, पुन्हा जन्म घेता प्रगटले ऐसे होते। ज्याने याच जन्मी मोह मिटविले, उत्तम संस्कार प्राप्त केले, त्याचे पारणेची फिटले जन्म मरणाचे, परी ऐसे क्वचितची होती, अढळ परम धाम पावती, एरते प्राणी येती जाती आसक्ती योगे। सूतकादी विषयाचे चिंतन करताना ग्राम गीता ग्रंथात ते लिहितात, मृत्यू झाला एकाच्या घरी, खावयास नाही एक दिवस ज्वारी, सुतक धरुनी कैशिया परी बसावे तेने, एक दिवस खाली गेला तरी उपास पडती गरीबाला, त्याने 10 दिवस उपास भला कैसा करावा सांगा तुम्ही। म्हणून प्रेत नेऊनी कार्य उरकले, घरी येऊनी स्नान केले, मृत्यू स्थळ पवित्र करून ठेविले, आटोपले मृत्यू संस्कार, मग त्याने खुशाल कामाशी जावे, मोलमजुरी करीत राहावे, उत्तम विचारांचे करावे, मनन ध्यान एकांती, सुतक धरण्याची प्रथा लाविली, ही तर शोक वृत्तीच दाविली, आड येतील ती काढून टाकिली पाहिजेत ऐशी बंधने। याचा मूळ उद्देश ऐसा होता, मृत देहाचा संसर्ग घडता, रोग जंतू चढती शुश्रूषा करिता, म्हणून दूर राहावे। परी बाप 100 कोसावरी मेला, मुलगा सुतक पाडी मुंबईला, हा विपर्यास पाहिजे दूर केला, मूड चित्ती धरूनी, गोमूत्र शिंपणे, निंब खाणे, प्रेताचे अग्निसंस्कार देणे, सुतक अस्पर्शता पाळणे आरोग्यासाठी सर्व हे, म्हणून शुद्ध जलाने स्नान करावे, शुद्ध कपडे परिधान करावे, असेल ते वस्त्र पात्र धुवावे रोगीयाचे, हे करणे आवश्यक, याशीच बोलती सुतक, परी 10 दिवस करावा शोक, हे तो मना पट विवेके सावरुणी भावना, करावी 13व्या दिवशी प्रार्थना, सर्व लोकांसह जाणा भजनानंद चाखावा, गावाशी स्मृती म्हणून सांगावी स्मृती म्हणून कहाणी, असेल तरी दान देऊनी, सेवा करावी त्या निमित्तानी, नसल्यास मणी खेद नको, मोकळेपणी नमन करावे, मी उत्तम वागेन संकल्पावे, सेवेचे कार्य चालवावे गतात्म्याची या प्रित्यर्थ। स्वर्ग किंवा नरक त्या जीवाचे कर्मावर अवलंबून आहे, मनाच्या विचाराची उंच अवस्था तो स्वर्ग, मध्यम अवस्था ते पाताळ, नीच आणि खालच्या दर्जाची विचाराची अवस्था तो नरक। उदाहरणार्थ एका घरी साधू आला, आई आपल्या मुलीला म्हणते, बेटा आपल्या गावचे अमुक सद्ग्रस्त मृत्यू पावले आहेत, ते स्वर्गात गेले की नरकात जाऊन पाहुणे। तेव्हा तो साधू आश्चर्यचकित झाला की ही 6 वर्षाची मुलगी नरकान स्वर्ग तिला कसा काय करणार। तेव्हा ती मुलगी धावतच गेली आणि 15 मिनिटात परत आली, आईला ते म्हणते, आई आई आपल्या गावाचे ते बाबाजी स्वर्गात गेलेत। तेव्हा त्या साधूनी विचारलं की बाई 6 वर्षाची मुलगी हिला स्वर्ग नरकही कसं काय कळते, कसं काय इतकं एवढं अचूकीनं सांगितलं मला थोडं समजावून द्याल। तेव्हा ती त्या मुलीची आई म्हणते की बाबाजी त्या मुलीलाच विचारा, त्यांनी विचारलं की बेटा तुझं नाव काय, म्हणे गंगा, म्हणे ताई ते सद्ग्रस्त स्वर्गात गेले की नरकात कशावरून तुला हे कळलं। तेव्हा ती म्हणाली की आमच्या गावातली एकही चूल आज पेटलेली नाही आणि ते बाबाजी गेल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू वाहतात, याचाच अर्थ आहे की ते स्वर्गाला गेलेत। म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात लिहितात, विधाता मृत्यू होयसी हजारो लोग रोते हो, म्हणून त्या ग्रंथामध्ये त्याचा निर्वाळा वंदनीय महाराजांनी अशा पद्धतीने दिलाय, कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा, याच जगी व्यापसारा पाहती प्राणी, एरवी स्वर्ग स्थळीही गेला तरी कुकर्मे दुःखची देवेंद्राला, नयान्न यज्ञे करुणी झाला सर्प नहुष अहंकारे, म्हणून कार्यातची स्वर्ग नरक, सकाम ग्रंथाचे फोल कौतुक, मिथ्या कल्पनात भुललेले लोक स्वार्थी यांच्या, म्हणती कावड्याने पिंड नेला तो स्वर्गाला गेला, नाहीतरी आत्मा अटकला त्याचा कोठे। तेव्हा प्रभू रामचंद्रांनी दशरथाच्या मृत्यू प्रित्यर्थ पिंडदान केलाय, आणि पिंडदान करताना प्रभू रामचंद्राचा असा खुलासा रामायणामध्ये मिळतो की त्यांनी हा 3.5 हाताचा पिंड समाजाच्या सेवेमध्ये दान केला, याला साधू संतांनी पिंडदान असं नाव आणि दिलेलं आहे, या अर्थानेच पिंडदान करतात। आणि ते सिद्धांत ग्रामगीता ग्रंथात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, हे म्हणणे कसेचेची वाटते, पिंडाचे नाही महत्व येथे, महत्वाचे असे काय केले ते जन्मा येऊनी मानवाच्या, मेल्यावरी 10 दिवस भ्रमतो, जीव पिंड देता स्वर्गी जातो, नाही तरी तो नरकी पडतो, हे म्हणणे व्यर्थ असे, त्याने केले असेल उत्तम कर्म तरीच पावेल उत्तम धाम,

0: नाही तरी पुन्हा अधम योनीत जाणे स्वाभाविक. प्राणी आपुल्याच कर्म स्वभावे भोगी उत्तम अधम फळ भरवे हे पिंड दानाने बदलोनी जावे असे नाही. ज्याने सुकृतची नाही केले त्याचे कितीही पिंड उचलले म्हणून काय उन्नत झाले जीवन त्याचे. भिक्षुका घरी दिली गाय तिचे शेपूट धरूनी काय वैतरणी नदी तरुणी जाय गेलेला जीव. हा तो आहे कर्मठ सोहळा सगळ्या सोयऱ्यांचा विरंगुळा पुत्र पौत्रांचा पुरवाया लढा दिला निर्वाळा समाधाना. वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा विदर्भाचं ते भूषण होते आणि पिंडदानाच्या दृष्टीने त्यांच्या जीवनातले प्रसंग अतिशय महत्वाचा वाट. ज्या नदीमध्ये पिंडदान चाललेलं होतं तिथूनच गाडगे बाबांच्या जाण्याचा रस्ता होता आणि ती सगळी मंडळी त्यांनी पाहिले आणि जवळ जाऊन विचारलं की बाबा तुम्ही काय करता. तर त्या मंडळीने सांगितलं की यांचे वडील स्वर्गात गेले आहेत म्हणून आम्ही ते मधात अडून आहेत पूर्ण अजून स्वर्गात पोहोचले नाही. ते स्वर्गात पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या नावाने पिंडदान करतो आहे. गाडगे बाबा विचारतात की मंडळी स्वर्ग किती किलोमीटर आहे किती मैल आहे. तेव्हा ते म्हणतात ते तर आम्हालाही माहीत नाही. एवढं बोलून गाडगे बाबा चूप झाले पण त्यांच्यापासून काही अंतरावर एक पाण्याचं लहानसं त्यांना डबकं दिसलं. तिथून रेतीतून दाण काढत होते आणि पाणी त्या दांडाने कसं जाईल हे सगळं पिंडदानाचं काम उरकलं आणि ती मंडळी त्याच मार्गाने तिथूनच चालले. तेव्हा त्यांनी देखील विचारलं गाडगे बाबा आपण काय करता. त्यांनी सांगितलं की माझ्या मित्राचा एक बगीचा आहे केळीचा विहिरीचं पाणी आटलं त्या बगीचाला हे पाणी इथून मी नेतो. तेव्हा त्यांनी विचारलं की गाडगे बाबा किती अंतर आहे बगीचा. सांगितलं की 6 कोस आहे. तेव्हा ती मंडळी म्हणतात की 6 कोसावर एक लहानसं पाण्याचं डबकन रेतीतून दाण काढून राहिले तुम्ही मरान तरी पाणी तिथपर्यंत पोहोचणार नाही. अतिशय स्मित हास्य करून शांत वृत्तीने गाडगे बाबांनी विचारलं की बाबा तुम्हीच कबूल केल्याप्रमाणे स्वर्ग किती कोस अंतर आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकले नाही मलाही माहीत नाही. कमीत कमी 1,00,000 कोस अंतरावर असणाऱ्या स्वर्गात इथं पिंडदान करून जर याचे वडील तुम्ही स्वर्गाला पाठवू शकता तर माझ्या 6 कोसावर हे पाणीच जाणार नाही. जर माझ्या 6 कोस असलेल्या याच्यावर पाणी जाणार नाही तर कशावरून इथं हे सगळं केल्यानंतर याचे वडील स्वर्गात जातील असं काही प्रमाण. तेव्हा ती मंडळी आणि अगदी उत्तर देऊ शकले नाही आणि आपल्या मार्गाने ते निघून गेलेत. हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करूया.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.
2: श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे आषाढी एकादशी. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि कानावर पडणारा ज्ञानबा तुकारामचा गजर. खरंच आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय. डोळे मिटले ना की डोळ्यांसमोर उभी राहते ती पंढरीची वारी चंद्रभागेचा तीर आणि विटेवर उभी असलेली ती सावळी सुंदर मूर्ती. विठ्ठल म्हणजे फक्त देव नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या मनाचा कोपरा आहे. आजच्या दिवशी आपण सर्वांना सर्व भक्तांना रेडिओ मनभावनकडनं आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा. विठ्ठलाचं नाव घेतलं ना की मनाला एक वेगळीच शांतता मिळते नाही का. मित्रांनो आज आषाढी एकादशी पण तुम्हाला माहिती आहे का या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात. पौराणिक कथेनुसार आजच्या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात पुढील 4 महिन्यांसाठी निद्रेत जातात. म्हणजेच आजपासून चातुर्मास सुरू होतो. या 4 महिन्यात लोक व्रतवैकल्य करतात सात्विक जीवन जगतात आणि आपल्या महाराष्ट्रात या दिवसाचं महत्त्व तर वेगळंच आहे. गेले 15-20 दिवस लाखो वारकरी ऊन पावसाची पर्वा न करता पायात चप्पल न घालता फक्त मुखात विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरकडे चालत असतात. जात पात गरीब श्रीमंत हा सगळा भेद विसरून जेव्हा लाखो लोक एकत्र येतात त्याला वारी म्हणतात. वारी म्हणजे केवळ पायी चालणं नाही तर तो आनंदाचा शिस्तीचा आणि समतेचा महासागर आहे. श्रोते हो कधी विचार केलाय का जगातले सगळे देव हातामध्ये शस्त्र घेऊन उभे असतात पण आपला विठ्ठल तो दोन्ही हात कमरेवर ठेवून अगदी शांत एका विटेवर उभा आहे. का बरं? याच्यामागे कथा आहे भक्त पुंडलिकाची. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. स्वतः भगवान विष्णू त्याला भेटायला पंढरपुरात आले. पण पुंडलिकाने आपल्या आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून देवाकडे न बघता फक्त एक वीट मागे सरकवली आणि सांगितलं, देवा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत या विटेवर उभा राहा. देवाला सुद्धा भक्ताच्या प्रेमापोटी त्या विटेवर उभं राहावं लागलं आणि तो आजतागायत तिथेच उभा आहे. हा विठ्ठल इतका भोळा आहे की त्याला कुठल्याही मोठ्या पूजेची दागिन्यांची गरजच नाही. त्याला फक्त एका तुळशीच्या पानाची आणि खऱ्या प्रेमाची भूक आहे. म्हणूनच संत चोखामेळा असो, संत कबीर असो वा संत तुकाराम, या सगळ्यांनी विठ्ठलाला आपला मित्र, आपली माऊलीच मानलं. श्रोते हो, आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मला तुम्हाला एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आज आपण सोशल मीडियाच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात जगत आहोत. आपल्याकडे सगळं काही आहे पण मनाची शांतता कुठेतरी हरवली आहे, हो ना? आपण एकमेकांवर रागवतो, द्वेष करतो, इगो धरून बसतो. आजच्या या आधुनिक जगात खरा विठ्ठल कुठे आहे हो? तो फक्त पंढरपूरच्या मंदिरात नाही आहे. विठ्ठल विटेवर का उभा राहिला? कारण पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. म्हणजेच आजच्या काळात जर तुम्ही तुमच्या वृद्ध आईवडिलांची प्रेमाने सेवा करत असाल तर तुमच्या घरातच विठ्ठल आहे. वारीमध्ये लाखो वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, ते का बरं? कारण प्रत्येक माणसामध्ये देव आहे हा भाव असतो. आजच्या समाजात जर आपण जातीभेद, धर्मभेद विसरून एकमेकांना मदत केली, एखाद्या गरजूला अन्न दिलं, तर तोच खरा विठ्ठल ठरेल. आज आपल्या पर्यावरणाची जी अवस्था आहे ती पाहता वारीत जशी स्वच्छता राखली जाते तशीच स्वच्छता आपण आपल्या अवतीभोवती ठेवली तर तीच खरी विठ्ठलाची पूजा असेल. पंढरपूरला जाता आलं नाही तरी चालेल, पण आपल्या मनातला अहंकार सोडून समोरच्या व्यक्तीला माणसासारखं जगू देणं आणि माणसाशी माणसासारखं वागणं हाच आजच्या काळातला सर्वात मोठा विठ्ठल विचार आहे. काय पटतंय ना? श्रोते हो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी सुद्धा म्हणतात, या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. हा केवळ एक धार्मिक सण नसून गेली 800 अधिक वर्षे अविरत चालत आलेला एक अभूतपूर्व सामाजिक उत्सव आहे. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 24 एकादशी येतात, मात्र आषाढ महिन्यातली शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही महा एकादशी मानली जाते. आणि केवळ धार्मिक श्रद्धा म्हणून नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आषाढी एकादशीच्या उपवासाला खूप मोठं महत्त्व आहे. ऋतू बदल. आषाढ महिन्यात पावसाळा पूर्णपणे सक्रिय झालेला असतो. या काळात हवेतली आर्द्रता वाढते आणि मानवाची पचनशक्ती मंदावते. डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी महिनाभरापासून किंवा पंधरवड्यातून एकदा हलका आहार आणि किंवा उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि शरीरातल्या विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. उपवासाच्या दिवशी सात्विक अन्न खाल्ल्याने आणि नामस्मरण केल्याने मानसिक चंचलता कमी होते आणि मनाला स्थिरता लाभते. आजच्या धावपळीच्या, तणावाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात विठ्ठल भक्तीचा आणि वारीचा विचार आपल्याला जीवन जगण्याची नवी दिशा देतो. आज समाजात वाढणारा द्वेष आणि स्पर्धा बघता वारीतला समतेचा विचार महत्त्वाचा आहे. मंदिरात जाऊन विठ्ठलाला पेढे चढवण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं, ही माणसाशी माणसासारखं वागणं हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आजच्या काळात जशी प्लास्टिक मुक्त वारी आणि झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम वारकरी राबवत आहेत, तोच विचार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात आणता आला पाहिजे. निसर्गाची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा होय. वारीमध्ये वारकरी कितीही थकले तरी ज्ञानबा तुकाराम म्हणत आनंदाने नाचत असतात. हाच आनंद आपल्याला कठीण प्रसंगात सकारात्मक राहण्याची ताकद देतो. आपल्या वाटेला आलेल्या कर्तव्याची वीट न डगमगता पेलणे हाच आजचा विठ्ठल संदेश असू शकतो, हो ना? श्रोते हो, आषाढी एकादशी हा केवळ कॅलेंडरमधला एक दिवस नाही आहे तर तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे. तो आपल्याला कृतज्ञता, सेवा, प्रेम आणि समता शिकवतो. म्हणूनच या आषाढीला आपल्या मनातल्या अहंकाराची वीट बाजूला सारूया आणि प्रत्येकामध्ये विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न करूया. जय हरी विठ्ठल. श्रोते हो, या विठ्ठलाशी आपल्याला संवाद साधता आला किंवा त्याला काही सांगता आलं तर किती छान होईल ना. तर असंच एक पत्र विठ्ठलासाठी. लाडक्या विठू माऊलीला तुझ्याच एका लेकराचा सप्रेम साष्टांग नमस्कार. विठ्ठला, आज आषाढी एकादशी. दरवर्षी या दिवशी पंढरपूर गजबजलेलं असतं, चंद्रभागा दुमदुमलेली असते. मी आज मंदिरात येऊ शकले नाही रे, पण संतांनी सांगितलंय ना, जळो थोर पण विठ्ठलची शरण, म्हणून आज हे पत्र लिहायला घेतलंय. विटेवर उभा राहून दोन्ही हात कमरेवर ठेवून तू युगायुगांपासून आमची सुखदुःख पाहत आलायस. आज गर्दीतून नाही तर माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून तुझ्याशी थेट बोलायचंय. प्रिय विठ्ठला, काय रे, कसा आहेस? विटेवर उभा राहून पाय वगैरे दुखत नाही येत ना रे तुझे? आम्ही माणसं जेव्हा खूप थकतो तेव्हा देवाचा धावा करतो, पण तू तू तर आम्हा सगळ्यांचा भार वाहून वर्षानुवर्ष तिथेच उभा आहेस. आज विचार केला, तुला नेहमी मागण्या मागण्यापेक्षा तुझीच विचारपूस करावी. आम्ही आमच्या रोजच्या धावपळीत, इगोमध्ये आणि सोशल मीडियाच्या जगात खूप हरवून गेलोय रे. आज एका मित्रासारखं तुझ्याशी मन मोकळं करायचं आहे, ऐकशील ना विठ्ठला? तर श्रोते हो, ऐकूया विटेवरच्या सावळ्या विठ्ठलाला आजच्या युगातल्या एका माणसाचं पत्र. देवा, आज पंढरपुरात तुझी पूजा अर्चा होईल, लाखो लोक तुला डोळे भरून पाहतील, पण आज हे पत्र लिहिण्याचं कारण एकच, तुझा तो पुंडलिकाचा काळ वेगळा होता रे, जिथे आई वडिलांच्या सेवेसाठी तू विटेवर उभा राहिलास. आज तुझा हा भक्तांचा समाज खूप बदललाय. घराघरात विठ्ठलरूपी वृद्ध आई वडील एकाकी पडलेत आणि माणसं तुला मंदिरात शोधताय. आज या पत्राच्या माध्यमातून तुला एकच सांगायचंय, तर तुझ्यासारखा शांत आणि प्रेमळ विचार आमच्या मनात रुजवायचा आहे. विठ्ठला, आज आषाढी एकादशी. आज अख्खा महाराष्ट्र पंढरपुरात गोळा झालेला असेल. चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांच्या माऊली गजराने दुमदुमून गेला असेल. टाळ मृदुंगाच्या आवाजात पंढरीची मातीही नाचत असेल. पण देवा, माझ्यासारखे कित्येक जण आहेत रे, जे आज पंढरीत येऊ शकले नाहीत. आज आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांच्या नोकरीधंद्याच्या कोंदणात अडकलोय, पण पंढरपूरला नाही आलो, म्हणून काय झालं? डोळे मिटले की फक्त तुझी ती सावळी सुंदर मूर्ती आणि विटेवर ठेवलेली तुझी कोमल पावलं डोळ्यांसमोर येतात. म्हणून म्हटलं, आज थेट मनाची तार तुझ्याशी जोडावी आणि हे पत्र लिहावं. देवा, तू तर अंतर्यामी आहेस, तुला काय सांगणार आणि काय लपवणार? पण कधी कधी ना हा संसाराचा, रोजच्या धावपळीचा आणि जगाशी लढण्याचा थकवा खूप जास्त वाटतो रे. जगासमोर हसताना आणि मी खंबीर आहे असं दाखवताना जेव्हा आतून दमून जातो ना, तेव्हा तुझी खूप आठवण येते. विठ्ठला, तू कसा रे युगायुगांपासून आम्हा करोडो माणसांची सुखदुःख ऐकत दोन्ही हात कमरेवर ठेवून तिथे अगदी शांत उभा आहेस? आमचा राग, आमचा लोभ, आमची हट्टी गाराणी तू एका खऱ्या आईसारखा पोटात घेतोस. आम्ही तुला विसरतो रे, पण तू मात्र विटेवरून एका क्षणासाठी सुद्धा बाजूला होत नाहीस. आज या एकादशीच्या दिवशी तुला काही मागायचं नाहीये देवा, खूप काही दिलंयस तू. फक्त एकच हट्ट आहे, जेव्हा जेव्हा या आयुष्याच्या वाटेवर आमचा पाय घसरेल, जेव्हा जेव्हा मन हताश होईल, तेव्हा पाठीवर तुझा तो मायेचा अभय देणारा हात असू दे. आजच्या या स्वार्थी जगात माणसा माणसांमधील प्रेम आणि जिव्हाळा कधी कमी होऊ देऊ नकोस. प्रत्येकाला आपल्या घरातल्या वृद्ध आईवडिलांच्या रूपात तुझा चेहरा दिसू दे, एवढीच बुद्धी सगळ्या लेकरांना दे तुझ्या. तुझीच आस लागलेली, तुझ्या चरणांची एक धूळ. श्रोते हो, पत्राच्या या भावुक शब्दांनी आणि विठ्ठलमय सुरांनी आज नक्कीच आपल्या मनाचा कुठला तरी कोपरा ओलावला असेलच, डोळे नकळत पाणावले असतीलच. असं म्हणतात की पंढरपूरची वारी ही पायाने नाही तर मनाने करायची असते. आज आपण जरी आपल्या घरात, कार्यालयात किंवा कामात व्यस्त असलो तरी आपला अंतर्नाद त्या विटेवरच्या माऊलीपर्यंत नक्कीच पोहोचलाय. विठ्ठल कुठेच लांब नाहीये, तो आपल्या विश्वासात आहे, आपल्या प्रेमात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या माणुसकीत आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या रायाच्या चरणी एकच प्रार्थना करूया. तुझे नाव ओठात राहो सदा, तुझे रूप डोळ्यात राहो सदा, तुझे नाव ओठात राहो सदा, तुझे रूप डोळ्यात राहो सदा, सुखात वा दुःखात या जीवनाच्या तुझा हात पाठीवर राहो सदा। आजचा हा दिवस फक्त अन्नाचा त्याग करून उपवास करण्याचा नाही, तर मनातली कटुता, अहंकार आणि द्वेष सोडून माणुसकीचा उपवास करण्याचा दिवस आहे। जेव्हा आपण आपल्या घरातल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू आणू शकू, तेव्हा समजायचं की पंढरीचा विठ्ठल आपल्यावर प्रसन्न झाला। चला श्रोते हो, आता वेळ झाली आहे आजच्या विशेष भागाचा निरोप घेण्याची। पण विठू माऊलीचा हा विचार आणि ही शांतता मनात अशीच जिवंत राहू दे। मी तुमची आर्ज शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM वरून तुमचा निरोप घेतेय। तुम्ही काळजी घ्या एकमेकांना।
3: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हर्ट टच।
4: पंढरपूरच्या काळ्या दगडात प्राण असलेला माझा विठुराया। विठुराया, आजकाल ना सगळं ऑनलाईन आहे, पण मनातलं काहीच डाउनलोड होत नाहीये रे। इमोशन्सना बफरिंग मध्येच अडकलेत। नाती ऑफलाईन, मन सायलेंट मोडवर, स्वप्न एअरप्लेन मोडवर, आणि मी एकदम लो बॅटरी। असं का होतंय? कधी वाटतं सगळ्याच गोष्टींची स्पर्धा लागलीये। कोणी जास्त स्टोरीज टाकतं, कोणी आयुष्य परफेक्ट करतं, आणि खरं आयुष्य कुठेतरी फिल्टर्समध्येच हरवत चाललंय। पण विठ्ठला, तू मात्र आजही तसाच उभा आहेस। हात कमरेवर, चेहऱ्यावर शांती आणि डोळ्यात प्रेमाचा इंस्टाग्राम। विठ्ठला, आयुष्यात डायरेक्शन हरवली ना की गुगल मॅप्स नाहीत, तुझं दर्शन व्हायला हवं फक्त। कधी वाटतं तुझ्या दारात आल्यावर वाईट आठवणींचा लॉगआउट होतो आणि मन नव्यानं लॉग इन करतं विथ बेटर सोल कनेक्शन्स। तू आहेस ना म्हणून आजही जगताना हुरूप आहे, नाहीतर सगळंच इन्फ्लुएन्स करतं आणि इनर पीस मात्र हरवत चाललंय। विठ्ठला, तुला एकच मागणं बघ, या धावपळीत माझं भलं वागणं जप। जगाच्या हिशोबात मी कमी पडली तरी चालेल, पण तुझ्या डोळ्यात सीन व्हावं एवढं पुरेसं आहे ना रे। आजही पंढरपूरला कोणी चालत येतं, कोणी मनानं, पण आम्ही येतो रे विठोबा, कधी चप्पल घालून, कधी डोळे भरून, कधी स्वतःसाठी, तर कधी पूर्णपणे हरवून। तुकारामासारखं म्हणावं असं वाटतं, देवा तुझं नाव घेऊनच आयुष्याची विटाळलेली रुटीन सुधरते। सदिच्छा, श्रद्धा आणि थोडीशी आशा, हीच आमची मागणी। विठोबा, तू अजूनही नेटवर्कमध्ये आहेस ना? तुझ्या गाभाऱ्यात इंटरनेट नाही, पण तरीसुद्धा तुझ्याशी चॅट केलं ना की सगळं नेटवर्क एकदम स्ट्रॉंग होतं बघ। मनाचा नेटवर्क बार फुल होतो। विठोबा, तू डोळ्यांसमोर येतोस, नाहीतर रील्स, मेल्स, डील्स आणि फील्स याच्या मागे सगळे हरून गेलेले असतात बघ। तू आहेस म्हणून होप्स आहेत आणि अजूनही प्लेलिस्टवर टॉपला आहेस।
5: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: बोला पुंडली।

0: साजिरी सणांची परंपरा आणि त्या परंपरेतला एक अनमोल दिवस आपल्या लाडक्या विठोबाची एकादशी. हो, आषाढी एकादशी. आजचा दिवस म्हणजे भक्तीचा उत्सव, भावनेचा महापूर आणि नाथांची पंढरपूर वारी. आज आपण एकत्र आलेलो आहोत, आपण म्हणजे आम्ही सगळेच जण एकत्र आलेलो आहोत तुमच्यासाठी. आणि तुम्ही आम्हाला ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM वर. आम्हा सगळ्यांसोबत तुमच्या सोबत आहेत मी आरजे शुभांगी,
1: मी आरजे ग्रीष्मा,
2: मी आरजे दिव्या,
3: मी आरजे मानसी,
4: मी आरजे नेहा,
5: मी आरजे स्नेहल.
0: तर आज आपण या खास कार्यक्रमात आलो आहोत, सगळेजण जमले आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी, विठ्ठलामध्ये रंगून जायला, वारीचा आनंद अनुभवायला आणि त्या माऊलीच्या चरणी आपलं हृदय अर्पण करायला. आजच्या या खास कार्यक्रमात वारकऱ्यांच्या उभ्या आडव्या रांगा, टाळ मृदुंगांचा गजर, नामस्मरणाचा जयघोष आणि भक्तांच्या स्वरांनी न्हालेलं वातावरण हे सगळं आपण आज अनुभवणार आहोत या खास कार्यक्रमात. विठू माऊली तू माऊली जगाची. चला तर मग सुरू करूया आजचा आषाढी स्पेशल कार्यक्रम. आम्हा सगळ्यांसोबत तुम्ही सुद्धा जॉईन व्हा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: नमस्कार श्रोते हो, मी आरजे नेहा. जिथे विठोबाचं नामस्मरण तिथे आमची हजेरी लागलीच पाहिजे. आज आपण बोलणार आहोत त्या पंढरपूरच्या वारीविषयी, जी केवळ यात्रा नाही तर एका भक्तीचा महोत्सव आहे.
7: होय, ही यात्रा आहे मनाला स्पर्श करणारी. चालत चालत, नाचत गात, एक विश्वास घेऊन प्रत्येक वारकरी विठोबाला भेटायला निघतो, अगदी आपल्या लेकरासारखा.
6: हो ना, आषाढी एकादशी ही म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचा भेटीचा दिवस. तिथे हजारो लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चालत येतात ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या पालख्या घेऊन.
2: इतिहास या यात्रेचं सध्या आपल्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहेत काही खास गोष्टी. आषाढ वारीचा इतिहास या यात्रेचं सामाजिक, आध्यात्मिक आणि भावनिक महत्व, आणि हो, खास वारकरी बांधवांचा भावनाही.
8: नेहा, तू कधी वारी केली आहे?
6: हो ग मानसी, कॉलेजच्या दिवसात एकदा आळंदीहून सोलापूर पर्यंत वारी केली होती. आहा हा, तो अनुभव शब्दात सांगताच येणार नाही. शरीर थकलं होतं पण मन मात्र न्यालं होतं.
7: वारी म्हणजे केवळ चालणं नाही, ती चालणारी भक्ती आहे. प्रत्येक टाळाच्या आवाजात अभंगाच्या ओळीत विठोबा असतो.
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: अगदी खरं, इतिहास सांगतो की परंपरा 800 वर्षाहून अधिक जुनी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यामुळे या वारीला एक समाज प्रबोधनाचं रूप मिळालं आहे, नाही का?
2: सध्या माझ्या लाडक्या संतांचा उल्लेख आला की मी भावुक होते.
6: हो, अगदी खरं. पंढरीनाथा रुक्माईच्या ठाई, माझे मस्तक ठेवू दे पाय.
7: क्या बात है, वा ग्रीष्मा.
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: वारी ही फक्त धार्मिक घटना नाही, ती सामाजिक समरसतेचं प्रतीक आहे. कुठलाही भेद नाही, जात नाही, वय नाही, सगळे फक्त एकच म्हणतात, माऊली माऊली.
7: यात स्त्रियाही संख्येने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. अगदी पालख्या वाहणाऱ्या महिला, कीर्तन करणाऱ्या सख्या, किती सुंदर दृश्य असतं ते.
6: अगदी बरोबर स्नेहल. आजच्या या डिजिटल युगातही वारीचं महत्व तसुभरही कमी झालेलं नाहीये. व्हिडिओ कॉल्स, लाईव्ह दर्शन, पण भक्ती तीच, नाही का?
7: हो अगदीच.
2: इथे असतं फक्त ओझ उतरण्याचं ठिकाण. हृदयात साठवलेलं दुःख, मनातलं दडपण, डोळ्यातले अश्रू आणि ओठांवरचं हरिओम.
8: आजही पंढरपूरच्या रस्त्यावर लाखो पावलं चालत आहेत.
6: हो ना, काहींच्या पायात चप्पल देखील नाही, पण डोक्यावर भारी विश्वास आहे की माझा विठ्ठल तिथं उभा आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवून माझी वाट पाहतोय.
7: श्रोते हो, इथे शाळा भरलीये विठोबाच्या प्रेमाची. इथे उपस्थितीला मार्क नाहीत, पण जो जास्त नामस्मरण करतो तोच बेस्ट स्टुडंट, हो ना?
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: अगदी खरं, अगदी खरं. चल रे विठ्ठला, आज एकदा तरी शाळेत ये. माझ्या मनातल्या फळ्यावर लिह सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, हरिओम विठ्ठल.
2: श्रोते हो, जरा डोळे मिटा.
8: विठोबाचा काळा सावळा चेहरा डोळ्यासमोर आणा
6: आणि मनात मनात राहा
1: विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
6: पंढरपूरची शाळा रोज उघडी असते, फक्त शिष्य मनाने तयार हवा. विठोबाला भेटण्यासाठी क्लास लागत नाही,
7: फक्त नावातच पास होतो आपण. जय जय राम कृष्ण हरी. तुझं नाव घेताना ओठ थरथरतात पण मन गायला लागतं.
6: विठू माऊली तू माऊली जगाची. कधी वाटतं हे जग चाललंय तरी कसं? दुःख संकट पाप मोह आणि तरी सुद्धा लोक चालतायत, कारण कुठेतरी माऊली आहे. तू आहेस, विठोबा आहे.
8: तू फक्त देव नाहीस, तू कारुण्याचं झाड आहेस, तू आशेचा उजेड आहेस. तू भक्तांसाठी फक्त पांडुरंग नाहीस, तू त्यांचा बाबा आहेस, आई आहेस, माऊली आहेस.
6: वारी आणि माऊली वारकरी चालतोय, पाय सुन्न झालेत, तोंडावर घाम, डोळ्यात ओलं, पण ओठांवर एकच शब्द, माऊली माऊली माऊली.
7: वाटेत दगड आहे, चिखल आहे, पण मनात विठोबाचा हात आहे.
6: विठोबा, या जगात जेव्हा भेदभाव होतो, जात धर्म पैसा, तेव्हा तुझ्या दरबारी सगळे समान होतात. तुझ्याकडे ना VIP आहे ना नाईन जम्प, तुझ्या दरबारी फक्त एकच ओळ, माऊली माझा ऐका ना.
8: विठोबा रे, तेच हात कमरेवर, तेच हास्य, तीच मुखमाया.
6: पण मात्र आम्ही बदलतो, आमचं जगणं बदलतं, आमच्या समस्या बदलतात, पण तुझं प्रेम नाही बदलत रे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, विठू माऊली तू
1: माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची.
6: श्रोते हो, वारीचा एक विशेष सोहळा म्हणजे रिंगण. रिंगण म्हणजे घोड्यांची शर्यत, पण ती केवळ खेळ नाही, ती एक परंपरा आहे, संतांची स्मृती आहे. या घोड्यावर बसलेल्या पालखी सेवकांचा उत्साह आणि त्याभोवती वर्तुळात उभे असलेले लाखो वारकरी, हे दृश्य मन भरवून टाकणारं असतं.
7: हो, ते तर बरोबरच आहे. पंढरपूर म्हणजे भक्तांचं वैकुंठ. त्या विठोबाच्या भेटीसाठी लाखो लोक वाट पाहत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबाच्या मंदिरात हजारो वारकरी रात्रभर जागरण करतात. पहाटे 4 वाजता काकड आरती होते, देवाला झोपेतून उठवलं जातं आणि भक्तांच्या दर्शनासाठी सजवलं जातं.
6: पण तुला माहितीये का स्नेहल, या दिवशी एक विशेष गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे भक्ती आणि आनंदाचा संगम. पावसाळा असतो, रस्ते चिखलाने भरलेले असतात, पण त्या चिखलातही नाचणारे, विठोबाच्या नावाने गाणारे, टाळ वाजवत चालणारे वारकरी, हे खरोखरच अद्वितीय आहे, नाही का?
7: हो, अगदीच.
2: श्रोते हो, आपण घरी असलो तरी मनाने आपण या वारीत सहभागी होऊ शकतो. आपल्या मनात प्रेम भक्ती सहकार्य आणि शांतता भावना जागवूया. विठोबाच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया.
8: हे विठ्ठला, सर्वांना आनंद दे, दुःख दूर कर, भक्तीची वाट दाखव.
7: तर श्रोते हो, वारकरी आपल्या विठोबाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. हे पवित्र भक्तीस्थळ कसं निर्माण झालं आहे तुम्हाला माहिती आहे का?
6: हो अगदी. अगं, यामागे एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे भक्त पुंडलिकाची.
0: कोणती आहे ती? मला पण ऐकायची आहे.
6: अगं, मी ऐकवते. पूर्वी एक पुंडलिक नावाचा तरुण आपल्या आई वडिलांचा अनादर करणारा होता, पण या तीर्थयात्रेवर काही सत्पुरुषांच्या संगतीत त्याचं मन पालटलं व त्यातून त्याला समज आली की आई वडिलांची सेवा हीच खऱ्या देवाची पूजा आहे. त्यानंतर तो आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू लागला. एक दिवस त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू म्हणजेच श्री विठ्ठल स्वतः त्याला दर्शन द्यायला आले, पण त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करीत होता. त्याने विठोबाला थांबण्याची विनंती केली व एका विटेवर उभं राहायला सांगितले. विठोबा हात कमरेवर ठेवून भक्त पुंडलिकाची सेवा संपेपर्यंत तेथेच उभे राहिले.
0: हो ना, आणि मग पुढे पंढरपूर हे भक्तीचं तीर्थक्षेत्रच बनलं. ही केवळ एक कथा नाही, ही शिकवते खरी भक्ती. आपलं कर्तव्य, आपली प्रेम नम्रता,
6: आई वडिलांच्या सेवेपुढे स्वर्गही थांबतो आणि देव स्वतः वाट पाहतो.
7: वा, किती छान आहे. आषाढी एकादशीचा हा दिवस आपण भक्त पुंडलिकासारखा मन शुद्ध ठेवून साजरा करूया. वारीत चालणाऱ्यांचे पाय धुणं शक्य नसलं तरी त्यांच्या भक्तीचा आदर करणं आपल्या हाती आहे. आजच्या दिवशी फक्त विठोबाच नाही तर भक्त पुंडलिकही आपल्याला आठवण करून देतो की खरंच देवत्व आपल्याला खरं देवत्व आपल्या वागण्यात असतं.
0: अगदी खरंय. जय जय रामकृष्ण हरिश्रोते हो. विठोबाच्या नामात रमताना कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट जवळ आला हे कळलंच नाही. आजचा आपला हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक सादरीकरण नव्हतंच, ते होतं एक भक्तीची वारी, जिथं शब्द होते टाळ आणि भावना होत्या मृदुंग, जिथं प्रत्येक श्रोत्याचं मन पंढरीच्या दिशेनं चालत होतं. हो ना, एका आंतरिक ओढीनं, एका गुढ प्रेमानं. खरंय, आषाढाचा हा महिना चिंब भिजलेला पाऊस, दिंड्यांची गडद रांग आणि त्यामध्ये विठोबाचं ते काळं सावळं रूप, हा हा, डोळ्यांपुढे उभं राहतं आणि अगदी आपण अंतर्यामी होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आज आपण अनुभवली ती वारी, ती फक्त पंढरपूरची नव्हती, ती होती आपल्या मनातल्या पंढरीची वारी. खरंय ना, प्रत्येकानं आपल्या पावलांमध्ये विठोबाचं नाव घेत एका निस्सीम भक्तीचा गंध आज अनुभवलाय. हो ना, आणि म्हणूनच हा कार्यक्रम केवळ सादरीकरण नव्हतं तर एक आत्मिक स्पर्श होता. श्रोते हो, तुझ विना काळ जाचे जिणे, हे माये खरंच रे पांडुरंगा, आता सगळं तुझ्या पायीच हवंय. माऊली तू दे मनाला शांती, तू दे भक्तीला दिशा, माझ माहेर आणि आम्ही तुझ्या पायांवर ठेवलेलं मनाचं गार गार वारं. आजच्या या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचं मी मनापासून आभार मानते. आपल्यासोबत सहभागी झाले होते मी आरजे शुभांगी,
6: मी आरजे ग्रीष्मा,
3: मी आरजे नेहा,
7: मी आरजे स्नेहल,
2: मी आरजे दिव्या,
8: मी आरजे मानसी.
0: तर या सगळ्यांसोबत आम्ही होतो रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, आजच्या या पावन दिवशी आपल्या सगळ्यांना लाभो आरोग्य, समाधान आणि अनंत काळासाठी विठ्ठल नामातली नितांत शांतता. चला तर मग एकत्र उचलूया टाळ मृदुंग आणि एकदा तरी जोरात बोलूया. आपल्या सर्वांच्या मनात आज आणि सदैव विठोबाचं प्रेम कायम असू दे. या प्रेमाच्या वारीला या वर्षीचा नमस्कार करत आपण करूया आजच्या कार्यक्रमाची सांगता. तेव्हा विठोबा रखमाईंच्या चरणी
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
6: लो बसावा
1: राम कृष्ण हरी.
4: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तन ऐकत आहोत आणि यावेळी तर देवशयनी आषाढी एकादशी. आजचं कीर्तनाचं पुष्प आपल्या समोर सादर करणार आहेत हभप सौ ज्ञानदा बुरसे पंडित, या टिटवाळ्याहून आलेले आहेत. त्यांच्यासोबत तबला संगत देत आहेत जगदीश सोनवणे, हे नाशिकचे आहेत. आणि हार्मोनियमवर आहेत श्री सदानंद टोके त्र्यंबकेश्वर. तेव्हा ऐकूयात आषाढी एकादशी निमित्त कीर्तन.
1: सजयति सिंह.

श्रोते हो, आज पूर्वरंगासाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ संत शिरोमणी असलेल्या तुकाराम महाराजांचा आहे. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सद्गुरूंविषयी बोलतायत. काय म्हणतायत?

श्रोते हो, सद्गुरु हा विषय आपल्यासारखे सर्वसामान्य असोत नाहीतर संत सत्पुरुष असोत सगळ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. आता पहा, तुकाराम महाराजांनी ह्या प्रथम चरणामध्ये गुरुचरणी असा शब्द प्रयोग केलाय. बरं, गुरुवरी ठेविता भाव किंवा गुरुजवळी ठेविता भाव असा शब्द प्रयोग न करता गुरुचरणी असाच शब्द प्रयोग केलेला आहे. काय महत्व आहे चरणांचं, भगवत चरणांचं किंवा गुरुचरणांचं काय महत्व आहे? एका दृष्टांतातून पाहूया. एका निबिड घनदाट अशा अरण्यामध्ये एक सुंदर असं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये अनेकविध मासे विहार करतायत. अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक आकारांचे मासे त्यामध्ये विहार करतायत. आणि एके दिवशी झालं असं की दूरवरून सरोवराकडे येताना काही माशांनी एक विचित्र असा प्राणी पाहिला, घाबरले आणि धावत धावत वयोवृद्ध आणि अनुभवी माशांकडे आले. म्हणाले, आजोबा, सरोवराकडे येताना आम्ही एक विचित्र असा प्राणी पाहिला, पहिल्यांदाच, कधीच न पाहिलेला, ज्याला दोन पाय आहेत, दोन हात आहेत, खांद्यावरती काहीतरी विचित्र जाळं असं आहे त्याच्या, असा प्राणी आम्ही पाहिला. त्या अनुभवी माशांच्या लगेचच चटकन लक्षात आलं की ह्यांनी दुसरा तिसरा कोणी नाही, मनुष्य प्राणी पाहिलेला आहे. म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, हा तुम्ही जो पाहिलात तो मनुष्य प्राणी आणि त्याच्या खांद्यावर आहे जाळं, म्हणजे तो कोळी आहे. काम काय त्याचं? तर अशा सरोवरामध्ये यायचं, जाळं टाकायचं, आपल्यासारख्या प्राण्यांना पकडून न्यायचं, माशांना पकडून न्यायचं आणि बाजारामध्ये विकायचं. हे ऐकलं मात्र ते मासे अजूनच घाबरले, छोटे छोटे मासे. म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही, यातनं सुटायचं ते कसं? तर तो कोळी जेव्हा पाण्यात उतरेल आपण काय करायचं? त्या कोळ्याच्या पायापाशी जाऊन उभं राहायचं. पहा, कोळी कधी स्वतःच्या पायाशी जाळं टाकत नाही, तो जाळं समोर टाकतो. मग तो जेव्हा जाळं टाकेल तेव्हा आपण त्या जाळ्यात अडकणारच नाही. त्या लहान लहान माशांना हे चटकन पटलं, पण त्यामध्येच काही तरुण रक्ताचे मासेही होते. त्यांनी ऐकलं, विचार केला, काय सांगतोय हे म्हातार, काय कळत नाही त्याला, काय म्हणे, त्याच्याच पायाशी जाऊन उभं राहायचं, तोच आपल्यासाठी जाळं टाकणार, आपण त्यात अडकणार नाही तर काय होणार, ह्यातनं काय मार्ग आहे, तर आपण इथनं काढता पाय घेऊया, म्हणजे काय इथनं पळून सुटूया. व्हायचं तेच झालं, कोळी पाण्यामध्ये उतरला, त्यानं जाळं टाकलं, ह्या अनुभवी माशांबरोबर ते लहान लहान मासे बरोबर जाऊन त्याच्या पायाशी थांबले आणि हे तरुण रक्ताचे मासे सैरावैरा पळायला लागले, जाळ्यामध्ये अडकले. हा दृष्टांत जर नीट ऐकला असेल तर लक्षात येईल की ह्या दृष्टांतामध्ये छानसं रूप कसं वापरलेलं आहे. हे जे लहान सहान मासे आहेत ना, जरी वयाने लहान असले तरी ते म्हणजे आपण सर्वसामान्य, ज्यांनी आपल्या चित्ताची पाटी कोरी ठेवली पाहिजे लहान मुलांसारखी. अनुभवी वयोवृद्ध मासे म्हणजे कोण? तर सद्गुरु, संत, सत्पुरुष. तो जो कोळी आहे तो म्हणजे साक्षात भगवंत आणि त्यानं टाकलेलं जाळं म्हणजे या भगवंतानं आपल्या सर्वांवरती पसरलेलं मायेचं जाळ. ह्या मायाजाळात जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर संत सत्पुरुषांनी सांगितलेला उपदेश त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. हे जे तरुण मासे आहेत ज्यांनी ऐकलं नाही ते म्हणजे या आपल्या समाजातले कंटक, जे स्वतःचंही अहित करतात आणि समोरच्याचंही अहितच करतात. पण जर आपल्याला या भगवंताच्या मायाजालामध्ये अडकायचं नसेल तर संत सत्पुरुषांनी सांगितलेले उपदेश आपण आचरणात आणणं अपेक्षित आहे, म्हणजेच गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवणं आणि तो दृढ करणं अपेक्षित आहे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. सद्गुरूंच्या चरणांवरती आपण जर दृढ भाव ठेवला तर आपल्याला देवाची भेट ही आपोआप होते असं तुकाराम महाराज म्हणतात. आपोआप म्हणजे काय हो? आपोआप म्हणजे सह
सहज ऑटोमॅटिकली. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातला हा शब्द आहे, पण मग हा शब्द तुकाराम महाराजांनी अभंगात वापरावा अशी सहज होते का हो भेट देवाची. आप म्हणजे पाणी, पाण्यामध्ये जेव्हा पाणी मिसळलं जातं तेव्हा पाण्यातून पाणी वेगळं करता येतं का? तर नाही. त्याप्रमाणे जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंची भेट घेतो आणि त्यांना शरण जातो तेव्हा सद्गुरू त्याला तत्वमसी असा बोध करतात, म्हणजे काय, तो भगवंत आणि तू हे दोन वेगळे नाहीतच, तू म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच तू, हा साक्षात्कार ते आपल्याला करून देतात, म्हणजे आपोआप देवाशी आपली भेट घडवून देतात. अशा प्रकारे सद्गुरूंच्या चरणी अनन्वित भाव ठेवल्यानंतर कशी देवाशी आपली आपोआप भेट होते याबद्दल आपण आख्यान रूपानं एक छानशी कथा ऐकूयात. पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात.

चला श्रोते हो, आपण प्रतिष्ठान क्षेत्री म्हणजे आताचं पैठण इथं जाऊया. या पैठणला एका श्रीमंत घरी एका मुलाचा जन्म झाला. या दाम्पत्याने अनेक नवसायास, उपास तापास, व्रत वैकल्य केली होती. भगवंतानं दृष्टांत देऊन सांगितलं की तुझ्या पोटी एक पुण्यात्मा जन्माला येईल बरं. त्याप्रमाणे बाळाचा जन्म झाला. मात्र जन्म होताच क्षणी त्या सुईणी बेशुद्धच पडल्या हो, धक्काच बस.

मग हे असं कसं गाठोडं पदरी घातलंस रे? ती हाय खाऊन माता पिता स्वर्गवासी झाले. सगळे नातेवाईक धावले, मात्र कशासाठी? बाळाला सांभाळायला. छे हो, घरदार पैसा अडका जे काही म्हणून लुटता येईल ते सगळं लुटलं. अगदी घराचे चिरेही काढून नेले आणि बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं. अर्थात जरी उकिरड्यावर टाकून दिलं असलं तरी ते पैठण क्षेत्र आहे. गावातल्या लोकांनी याचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्याला एका मंदिरात आणून ठेवलं, गावकीचं पांडुरंगाचं मंदिर. मग कोणीतरी यायचं, त्याला न्हाऊ घालायचं. कोणी बायका यायच्या, त्याला जेवू घालायच्या. कोणी कपडे घालायचं, हा पोटावर सरपटायचा. म्हणून गावातल्या लोकांनी याचं कुर्मदास असं नाव ठेवलं.

हळूहळू कूर्मदास वयाने वाढू लागला. रोज पांडुरंगाकडे बघायचा, साधना करायचा, आत्मचिंतन करायचा, भगवंताशी बोलायचा. भगवंता, मला माहीत आहे की तू फक्त या मूर्तीत नाहीस, तू चराचरामध्ये परमात्म रूपाने भरलेला आहेस. मला एकदा तुझं रूप पाहायचंय रे. आणि एके दिवशी योगायोगानं या आषाढ महिन्यातच वारकऱ्यांची दिंडी येता येता पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आली. त्या वारकरी मंडळींमध्ये नामदेव महाराजही होते. महाराज कीर्तनाला उभे राहिले. हा मंदिरात पडलेला होता. कीर्तन कान देऊन ऐकू लागला. नामदेव महाराज कीर्तनात सांगतायत, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. ही नामदेवांची गोड वाणी ऐकली आणि त्या वाणीतलं चैतन्य सामर्थ्य पाहिलं. कूर्मदासानं मनोमन ठरवलं की हेच आपले सद्गुरू.

ठरवलं की हेच आपले सद्गुरु. त्या गर्दीतून तसंच सरपटत पुढे येऊ लागला नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी. पण कसं शक्य होतं होते, तशीच गर्दी भेदत पुढे आला पण मान वर करून नामदेवांच्या मुखाकडे काही पाहता आलं नाही. नामदेवांच्या चरणांचंच दर्शन घेता आलं. कीर्तन संपलं, मंडळी निघून गेली आणि ज्या स्थानावर उभं राहून नामदेवांनी कीर्तन केलेलं तिथे हा आला. त्या मातीत आपलं शरीर घोळवलं, नामदेवांच्या चरणांची धूळ आपल्या देहाला लावून घेतली आणि निश्चय केला. नामदेवांनी सांगितलंय तसं आपणही पंढरीला जायचं. कुर्मदास पैठणहून पंढरपूरला जाणारा रस्ता आहे तिथपर्यंत सरपटत आला. वारकरी पंढरपूरला चाललेले हा विचारायचा, मला नेता का हो तुमच्या बरोबर, अरे तुला रे कसं न्यायचं. हा म्हणायचा, मला गोणपाट्यात घाला, पाटकुळीला मारा, मी तुमच्याकडं काही मागणार नाही. पण कोणी काही सहाय्य करेना. ह्यानं बायबापड्यांना विचारावं तर त्या म्हणायच्या, अरे आमच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे. हा म्हणायचा, पण ज्ञान मला, टोपलीत घाला डोक्यावर घ्या. अरे नेलं असतं पण तुझं वजन किती, नाही रे जमणार. खरं याला न्यायची कोणी हिम्मतच करेना. तसाच सरपटायला लागला.

पण वारी संपून गेली, जीव व्याकुळ झाला, आता काही शक्य नाही, प्राण कंठाशी आले, भगवंताला हाक मारली, धाव रे देवा धाव धाव. तेवढ्यात त्याला छकड्याच्या घुंगरांचा आवाज आला. ती गाडी त्याच्यापाशी येऊन थांबली. गाडीवान उतरला, म्हणाला, अरे कोण रे बाबा तू, या जंगलातून असा सरपटत चाललायस, लांडगे कोल्हे कुत्रे, तुला भय नाही वाटत? भय ते कशाच, जेव्हा भगवंत माझ्या सोबतीला आहे तेव्हा भय ते कशाच? याने विचारलं, तू रे बाबा कोण? मी व्यापारी आहे, माझं नाव विठू खिस्ती आहे.

मी व्यापारी आहे, माझं नाव विठू खिस्ती. ह्यानं विचारलं कुठे चाललास. चाललो असाच, ज्या ज्या गावात बाजार असेल तिथं माझं दुकान थाटतो. बघा गाडीत सगळं सामान आहे. अरे बापरे, मग या एवढ्या सगळ्या सामानाच्या गराड्यातून तू मला रे कसं नेणार. मी नेतो ना बरोबर, कशाला काळजी करताय. असं म्हणून त्या व्यापाऱ्यानं त्या मालगाडीमध्ये तसंच कुर्मदासांना ठेवलं. गावोगावी जावं, दुकान लावावं, माल विकावा, पुन्हा पुढच्या गावी जावं. असं करता करता वर्षभर दोघांनी प्रवास केला आणि पंढरपूरजवळ लवळपर्यंत आले. विठू खिस्तीनं कुर्मदासांना खाली उतरवलं. कुर्मदासांची तब्येत तोपर्यंत बरीच खालवलेली होती. खाली उतरवलं आणि दुकान लावलं. दुकान लावता लावता कुर्मदासांच्या लक्षात आलं की विठू खिस्ती अंतर्धानही पावलेत. त्यांनी विचार केला, आता पुढे कसं जाणार. भगवंता, वर्षभर गावोगावी फिरत इथपर्यंत आणलंस, आता तुझं रूप पाहायला ही चंद्रभागा कशी रे ओलांडू. वर्ष लोटलं होतं तशी पुढची वारीही आली होती. नामदेवांचं कीर्तन वाळवंटात चाललं होतं. भगवंत कीर्तनात नाचत होते आणि इकडे मात्र कुर्मदासांनी टाहो फोडला. भगवंता, अरे प्राण कंठाशी आलेत, तुझं दर्शन झाल्याशिवाय हे प्राण हा देह सोडणार नाहीत. भगवंता, आता तूच मला दर्शन दे. कुर्मदासांनी टाहो फोडलेला. चालू कीर्तनात भगवंतांनी कुर्मदासांची ती हाक ऐकली. पितांबर कमरेला खोचला, चंद्रभागेमध्ये उडी मारली. पांडुरंग धावले तसे सगळेच संत धावले. चालू कीर्तनीही पाठोपाठ चंद्रभागेमध्ये उडी मारली आणि तिथे आले.

पाहून ना, हा असा कोण रे तुझा भक्त की ज्याच्यासाठी तू माझं कीर्तन सोडून इथे आलास? नाम्या, तू याला नाही ओळखलंस? अरे हा तुझाच तर शिष्य आहे. नाही ओळखलं माझा शिष्य कसं काय? अरे नाम्या, कीर्तनात नेहमी वरती नको रे पाहत जाऊस, कधीतरी पायापाशी पाहत जा. अरे हा पैठणहून आला इथपर्यंत फक्त तुझा शब्द शिरोधार्य मानून, आता तरी याच्यावर कृपा कर नाम्या. नामदेवांनी कुर्मदासांच्या मस्तकावर हात ठेवला. भगवंताचं चराचरात भरलेलं रूप कुर्मदासांनी पाहिलं. भगवंतानं स्वतः कुर्मदासांना चंद्रभागेचं स्नान घातलं. चंद्रभागेकरिता स्नान, तुझे दोष पळती रानो रान. त्या ठिकाणी भगवंताच्या मांडीवरच कुर्मदासांनी देह ठेवला. लवळला अजूनही कुर्मदासांची समाधी आहे. वारीमध्ये दशमीच्या दिवशी वारकरी लोक कुर्मदासांचं दर्शन घेण्यासाठी लवळला थांबतात. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. कुर्मदासांनी तर हातपाय नसतानाही पंढरीची वारी केली, आणि आम्ही हातपाय असूनही वारी करत नाही. असो, सद्गुरूंच्या एका शब्दाखातर आणि भगवत प्रेमासाठी कुर्मदास निघाले, आणि भगवंतालाच लवळपर्यंत त्यांनी खेचून आणलं. अशा या कुर्मदासांना शतशत प्रणाम. सद्गुरूंचा हा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराजही पूर्वपदामध्ये म्हणतात.

आणि हो आजची देवशयनी आषाढी एकादशी आणि आपण आताच कीर्तन जे ऐकलं ते सादर केलं होतं हबप सौ ज्ञानदा बुरसे पंडित टिटवाळा यांनी. त्यांना तबल्यावर साथ होती जगदीश सोनवणे नाशिक आणि हार्मोनियमला होते श्री सदानंद टोके त्र्यंबकेश्वर. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जग.

0: मैत्रिणींनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 19व्या भागात आपण ऐकलं की वर्षातून एकदा येणारा उत्सव म्हणजे मोठ्या मायच्या अंगात येणं आणि यामुळे मंदिरात खूप गजबजाट असायचा. या उत्सवात मंदिरात मोठी माय अंगात येऊन लोटांगण घालू लागली की ते बघण्यासाठी आणि आपल्या मनातील शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून आणि मोठ्या मायचं दर्शन घेण्यासाठी म्हणून वाड्याच्या बाहेरपासूनच स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. नेमकं याच दरम्यान लेखिका औरंगाबादेतील शहागंजमध्ये जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांच्या मुक्कामासाठी म्हणून राहायला गेल्यात. जक्कल सरांचं संपूर्ण कुटुंबच लेखिकेवर अतोनात जीव लावायचं, त्यामुळे लेखिकेला आपली माहेरची जिव्हाळ्याची माणसं भेटल्याचं मानसिक समाधान व्हायचं. मे महिन्याच्या दिवसात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका कोकणात गोपरी मुक्कामाला म्हणून गेले होते. कोकणची गांधी ज्यांना म्हणत त्या कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रमात म्हणून हे तिघेही काही दिवसांच्या मुक्कामास होते. अप्पासाहेबांचा हा गोपुरी आश्रम म्हणजे नारळी, पोफळी, आंबा, पेरू, फणस, अननस याशिवाय केळी डाळिंबांच्या बागाही इथे होत्या. बागेत पाण्यानं विहीर तुडुंब भरलेली, आहा, हे दृश्य म्हणजे अगदी अवर्णनीय असं. या आश्रमाची जागा म्हणजे शेणानं सारवलेलं भलं मोठं पटांगण. 300-400 आश्रमीय मंडळी एका वेळेस सहज प्रार्थनेला बसू शकतील अशी ती भव्य दिव्य जागा. ही कोकणची मंडळी म्हणजे खूप काटक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम आणि फक्त कामच, दमण्याचं नावच नाही. केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने मोठी नदी वाहत होती गड नावाची. अण्णांनी आणि अब्दुलभाईंनी लेखिकेला या नदीतच पोहायला शिकविलं, पण लेखिकेनं एवढी मोठी काळाशार पाण्याची नदी प्रथमच पाहिली होती. पहिल्या दिवशी तर अण्णासाहेबांचं ते पाण्यात डुबकी मारून गायब होणं बघून लेखिका खूप घाबरल्यात आणि अण्णा अण्णा करून ओरडायला लागल्यात. पण लेखिकेचा आकांत बघून अण्णा लगेच पाण्यातून वर आले, तेव्हा कुठे लेखिकेच्या जीवात जीव आला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 20वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: त्या दिवशी काठावर बसून नुसते पाण्यात पाय सोडण्यापर्यंतच मजल गेली. पाय पाण्यात खाली सोडले की की मासे चोहो बाजूंनी कुठून कुठून गोळा होत माहीत नाही. इतका वेळ एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडला की लगेच तिथे यायचा. मी पटकन पाय वर काढून घ्यायची. मनात म्हणायची, छे छे गो बाई, आपलं हे काम नाहीच, आपल्याला जन्मात कधी पोहायला यायचं नाही. पण मन आतल्यात नाराज व्हायचं. एवढी मोठी नदी, छान पाणी. इंदू इंदू, अगं पुन्हा तुला कुठं मिळणार आहे? तू केव्हा कुठं आणि कशी पोहणार? अगं अण्णांकडे बघ, त्यांच्या तुझ्या वयाचा विचार कर. ते पहा कसे छान माशासारखे पोहतात. अगं तू मनाची हिंमत कर ना, येईल बघ पोहायला. पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. हे असे विचार करत करतच अण्णांचे कपडे मी कधी धुतले ते कळले नाही. अण्णा म्हणाले, चला बाईसाहेब, पोहायचं नाही ना, जाऊ दे जाऊ दे, आधी नदी पाणी पाहून घे, हळूहळू येईल तुला पोहायला. गप्पा मारत मारतच आम्ही खोलीत आलो. इंदू इंदू, तुला पोहायला आलंच पाहिजे. अण्णाही म्हणालेत, तुला पोहायला येईल म्हणून. मग तो अख्खा दिवस नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या करणं, मनानेच मी पाण्यात डुबक्या मारत होते.
3: अखेर दुसरा दिवस उजाडला. अण्णांनी मला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. खोलीतूनच कपडे बदलून नदीवर जायचं ठरलं. त्यांनी अब्दुलभाईलाही हाक मारली. अब्दुलभाई तर एका पायावर तयार होते. ते आमच्या बरोबर पोहायला आले.
4: वा हिंदू, तुम तो बहुत दुबली पतली हो, साड़ी में बहुत अच्छी लगती हो, बड़ी लगती हो. क्यों अण्णा, आपण इसको ऐसे ही कपडे पहनने को कहेंगे?
3: मध्ये मध्ये बोलायची भलती सवय होती अब्दुलभाईना. अण्णा ते तसं बोलल्यावर काहीही बोलले नाहीत, फक्त एवढंच म्हणाले, उसको आज तैरना सिखाना है, चलो हमारे साथ. आता दोघं जण माझ्यासोबत होते. पोहण्याचा पहिला थडा आज मी गिरवणार होते. आंबा फणसाची झाडं ओलांडून, दोन चार खोल्या ओलांडून पाऊल वाटेनं आम्ही नदीकडे निघालो. नदीच्या वरच्या बाजूला मोठं मोटार इंजिन बसवलं होतं. नदीचं पाणी काही वेळेला वरच्या फळबागांना सोडलं जायचं. 8-10 कच्च्या पायऱ्या उतरून नदीवर गेलो. सगळीकडे लाल विटकरी चिकण माती. ओल्या कपड्यांनी त्यावरून चालत गेलं की आपले कपडे पांढरे होते यावर विश्वास बसायचा नाही. त्या मऊ लोण्यासारख्या मातीतून जायला खूप छान वाटायचं. त्यात आज अंगावर साडी नव्हतीच. मळू नये म्हणून वर धरायचा प्रश्नच नव्हता. सुटसुटी हलके हलके कपडे अंगावर होते, त्यामुळे मलाही खूप हलकं हलकं वाटत होतं. नदीच्या काठावर मोठ्या दगडावर आम्ही कपडे ठेवले. अण्णांनीही कपडे काढून दगडावर ठेवले. अब्दुलभाईंची तर नेहमी हाफ पॅन्टच असायची. फक्त शर्ट काढून त्यांनीही अण्णांच्या पाठोपाठ पाण्यात सुळकांडी मारली. दोघंही 2-3 मिनिटांनी परत काठावर आले. दोघांनी हात पुढे करून मला पाण्यात बोलवलं. माझी हिम्मत होत नव्हती. पाण्यातल्या माशांची त्यांच्या गुळगुळीत स्पर्शाची आठवण जरी झाली तरी कसंच होऊन मी बाहेर म्हणजे मागे मागे जात होते. अण्णा काही बोलले नाही. अब्दुलभाईच काठावर आले. त्यांनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाकातोंडात चायलकलं. जीव घाबऱ्या घुबऱ्या झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभं करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्याने इतका गुळगुळीत झाला होता की सटकन पायच नाही सटला. तणकण ढोंगणावर सापडले, शेकून निघाले. पण अब्दुलभाई हार खाणारे नव्हते. अण्णा बाजूला होते, ते हे सगळं पाहतच होते. मला अण्णांची कधी कधी फार भीती वाटायची. आजही त्यांचं माझ्याकडे पाहणं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला जरब दाखवत होते. मी पुन्हा पुन्हा पाण्यात उभं राहायचा प्रयत्न करत होते, पण पाय तळाला लागतच नव्हते. पुन्हा पुन्हा पाण्यात पडत होते. खूप पाणी पिऊन झालं होतं. नाका डोळ्यात पाणी जाऊन डोळे खूप लाल झाले होते. डोकं जड वाटत होतं. इतक्यात अब्दुलभाईंनी हात सोडून दिला. ते कुठं दिसेना असं झाले कळलं सुद्धा नाही. मी मनाचा हिय्या केला, पाण्यात सुळकांडी मारली. कुठं गेले कळलंच नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. कुठल्या तरी दगडावर जाऊन आपटले होते. पण कालच्या इतका आज माशांनी मला त्रास दिला नाही एवढंच समाधान. आजचं पोहणं डोक्याला मार लागल्यामुळे तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल पोहून येतो, तू इथं स्नान कर, काहीतरी वाचत बस. अण्णांचं तसं बोलणं मला खिजवल्यासारखं वाटायला लागलं. मला पाण्याची ओढ लागली होती. आपण आज नक्की पोहू शकू. मी कालचेच अण्णांचे कपडे घातले, त्यांच्याबरोबर पोहायला गेले. अण्णांनी आज मला स्वतःच्या हातावर आडवं धरलं, पाय मारायला शिकवलं, हात हलवायला शिकवलं. अब्दुल, तुम्ही आज थांबा, मी सांगतो तिला. आज अण्णांनी जे पोहायला शिकवलं तेच पहिलं आणि शेवटचं. त्यानंतर मला बऱ्यापैकी पोहायला यायला लागलं. कणकवली गोपुरीचे ते दिवस कधीही विसरणं शक्य नाही. तरुण शांती सेनेचा आमचा एक मित्र होता, रमाकांत सावंत. कणकवलीच्या खेड्यापाड्यात काम करून लोकांना एकत्र जमवायचा, त्यांचे हक्क कर्तव्य बजावून सांगायचा. सायंकाळी अण्णासाहेबांनी रिपोर्ट द्यायला यायचा. अण्णा त्याला नवे मार्ग नव्या योजना सांगायचे.
2: त्याला हेही सांगायला विसरायचे नाहीत. आमच्या इंदूला सायंकाळी फिरायला घेऊन जा, तिला करवंदांची जाळी दाखव, बोर आंभळांची झाड दाखव. तोही न विसरता करवंद द्यायचा. अब्दुल भाई सुद्धा बरोबर असायचे, तेही जांभळ करवंद आणायचे. पोट भरून काळेशार आंबट गोड करवंद खाणं, लांब लांबवर फिरत चालत राहायचं. सायंकाळी 7-7:30 सगळ्यांनी एकत्र बसून प्रार्थना म्हणायची. नंतर कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी अण्णा समजवून घ्यायचे, त्या सोडवण्याच्या दृष्टीने बारकाईनं विचार मनन करायचे. त्या कार्यकर्त्यांची आपापसात भांडणही व्हायची बऱ्याच वेळा. कधी कधी भांडणं इतकी विकोपाला जायची की त्यातला एखादा लगेच आपल्या गाशा गुंडाळून गावाकडे जायची वर्दी द्यायला अण्णांकडे यायचा. अण्णा त्याला जवळ बसवून मायेनं पाठीवरून हात फिरवायचे, समजावून सांगायचे, तुझी आश्रमाला किती जरुरी आहे हे त्याला पटवून द्यायचे. त्याच्यात आपलेपणा जवळीक निर्माण करायचे. आणि मग त्याचं गावी जाणं रद्द व्हायचं. जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवून अण्णा स्वतःहून त्यापासून दूर राहायचे. ही कार्यकर्ती मंडळी आता पूर्णपणे इथला व्यवहार सांभाळण्यासाठी समर्थ झाली आहे असं वाटल्यावर तिथून बाहेर पडायचे. राजीनामा दिला म्हणून संपलं, पुन्हा जाणं नाही असं कधीच व्हायचं नाही. वर्षातून एकदा तरी चक्कर मारून नीट खडी बसली की नाही ते पाहायचे, नसल्यास समजावून दुरुस्त करून जास्तीचा मुक्काम करून ते काम हातावेगळं करायचे. असेच एका वर्षी मे महिन्यात आम्ही कोकणात गोपुरीला गेलो होतो. मे अखेरीचे दिवस असावेत, कोकणात अगोदरच पाऊस सुरू झाला होता. अण्णांचं वय 70-75 त्यात त्यांचा अस्थमा. पाऊस पडला म्हणजे धुवाधार नुसता कोसळतच राहायचा. आम्ही ज्या कौलारू खोलीत होतो तिथून लांबवर पाहत राहिलं की झाडं डोंगर दिसायचेच नाहीत, नुसत्या पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या पावसाच्या धारा. जमिनीवरून झाडाझाडातून वाहणारे थो थो पाण्याचे लोंढे. याआधी कोल्हापूर मराठवाड्यातल्या तुरळक कोरडा पाऊसही अनुभवला होता, पण हा कोकणातला आभाळ फाटल्यासारखा सतत कोसळणारा पाऊस मी पहिल्यांदाच पाहत होते. अण्णांना स्वेटर कानटोपी घालायला दिली. खरं तर ती दुपारी 3-4 वेळ होती, पण पावसाने अंधारून सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले, त्यांच्या डोक्याखाली उशी दिली, अंगावर शाल घातली, खिडक्या दारं बंद केली. गार वाऱ्यात त्यांचा लागलेला डोळा मोडू नये म्हणून खोलीत बाजूलाच ठेवलेल्या आरामखुर्चीत एक पुस्तक घेऊन वाचत बसले. बाहेर पावसाचं संगीत चालू होतं आणि आत अण्णांचं घोरणं सुरू होतं. घोरणं म्हणजे अण्णांचं झोपेत अर्धवट तोंड उघडं राहायचं. तोंडात दात नसल्याने ओठांची हालचाल, हळूच शीळ घातल्यासारखा आवाज यायचा. नाकातूनही हवा आत बाहेर येताना वेगळा आवाज व्हायचा. मी वाजता वाजता मधूनच अण्णांकडे बघायची. थोड्या वेळानंतर ते एका कुशीवर वळून झोपले. पुन्हा पांघरून विस्कटलं म्हणून मी नीट केलं, पुन्हा वाचत बसले. काय वाचत होते माहीत नाही, पण वाचता वाचता माझाही डोळा लागून गेला. जेव्हा जाग आली तेव्हा अण्णांनी अंगावरचे कपडे काढले होते. अण्णा अण्णा काय झालं? काही नाही, खूप घाम आला म्हणून कपडे काढतो. मी पाहिलं तर खादीचा बनियान शर्ट पूर्ण भिजून चिंब झाला होता, अक्षरशः पिळून काढला मी. अरे बाहेर तर इतका पाऊस गारठा असताना अण्णांना इतका घाम कसा काय आला? मी मनातच विचार करत राहिले. खरखरीत पंचांनी त्यांची पाठ पोट डोकं पुसून काढलं, दुसरे कपडे घालायला दिले, पण नंतर अण्णा खूप थकल्यासारखे का वाटत होते. अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता, हे नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी डॉक्टर आल्यावरच कळलं. त्यांनी एवढ्या मोठ्या गोळ्या औषधं दिली, एक इंजेक्शन सुद्धा दिलं. तेव्हा त्या आजारपणाचं किती भयानक जीवघेणं स्वरूप होतं हे कळलं. पण अण्णांनी हे माहीत असूनही मला सांगितलं नाही. मग मीच त्यांच्यावर खूप रागावले. अण्णा मला का नाही लगेच सांगितलं? मी डॉक्टरना लगेच बोलवून आणलं नसतं का? पण अण्णा अगदी शांत म्हणाले, या अगोदर 4-1 वर्षांपूर्वी मला असाच अटॅक येऊन गेला. मला कल्पना आली होती, पण इंदू अगं तुला सांगितलं असतं तर तू घाबरली असतीस. लगेच पावसात भिजून धावपळ करून डॉक्टरांना घेऊन आली असतीस, म्हणजे तू भिजली की तू आजारी पडणार. मग तुझा आजार पण कोण करणार ग? बरं म्हटलं, हिला काही माहीत नाही, अज्ञानात आनंद असतो तो असा. असं म्हणून ते सहजच हसून गेले. पण मला मात्र माझ्या अडाणी मनाची खूप लाज वाटली. अण्णांसारखा एवढा मोठा माणूस अखंडपणे न थकता अविश्रांत या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला भिंगरीसारखा हिंडायचा, अहोरात्र दुसऱ्यांसाठी जगणारा, कुठेही पैसे अडक्याची, नावाची, प्रसिद्धीची, यत्किंचित ही अपेक्षा न ठेवणारा हा माणूस एकटाच प्रवास करत होता. त्यांच्या बरोबर आपण राहतो, काहीही करू शकत नाही. उलट आपल्यालाच ते किती काळजीपूर्वकपणे जपतात. खरंच कोण मी, नात्याची की गोत्याची? पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी माझ्यासारख्या असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभं केलं, आमचे संसार मी करून दिले.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 20वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.